ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो आणि पालकांनो, आपल्या सर्वांना वाटत असतं की आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं भविष्य जे आहे, करिअर जे आहे, ते सर्वोत्तम व्हावं, त्याला अशा पद्धतीचं एक करिअर भेटावं की ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं नावलौकिक तर वाढावाच, पण त्यासोबत त्याच्या जे कुटुंबाचं नाव आहे ते सुद्धा खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। आणि त्यातल्या त्यात आर्मीमध्ये जाऊन, आर्मी म्हणजे भारतीय सैन्य दल असेल किंवा भारतीय नौसेना असेल किंवा भारतीय हवाई दल असेल, ज्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, अशा ठिकाणी जर आपला मुलगा जात असेल, मुलगी जात असेल, तर निश्चितच आपल्याला ते अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट असते। आणि आपल्या सर्वांना जर विचार करायला गेलं तर ते आपल्या मनामध्ये त्याच्यासाठी एक खूप मोठी अशी उत्कंठा आणि उत्साह पण असतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे। आणि आपण नेहमी समजा कधी जर असं एखादा चित्रपट पाहिला किंवा TV जर न्यूज पाहिल्या की नेमकं भारतीय सैन्य काय करत आहे किंवा इंडियन एअरफोर्सनं अशा पद्धतीने कामगिरी केली, किंवा आता नुकतंच आपण जर पहलगामचा हल्ल्यानंतर जी काही स्ट्राईक झाली किंवा पाकिस्तानवरचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इंडियन एअरफोर्सनं सर्वात महत्त्वाचं काम केलं। आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान, स्वाभिमान आणि खरं तर खूप मोठं आपल्याला भाग्य वाटतं की आपल्याकडे असं इंडियन एअरफोर्स आहे। आणि आजही आपल्याला हे सांगण्याचं कारण असं आहे की रेडिओ तेरणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला असाच एक भाग्याचा आणि आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून। कारण आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे इंडियन एअरफोर्समधील फ्लाईट लेफ्टनंट श्रुती रवींद्र कुल यांना। त्या मूळतः राहणाऱ्या पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम येथील कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या Mi-17 हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरचा टेक्निकल ऑफिसर मेंटेनन्स या विभागामध्ये ते कार्यरत आहेत। आणि इंडियन एअरफोर्सच्या त्या एक पार्ट म्हणून रेडिओ तेरणाला खूप अभिमानाची आणि खरं तर ही स्वाभिमानाची बाब वाटते की आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची खरं तर ही संधी आम्हाला लाभत आहे। मी श्रुती रवींद्र कुल आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: थँक्यू सो मच, तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं, मी खूप आभार प्रकट करते तुमचा, कारण आय एम हिअर टू मोटिवेट अँड इन्स्पायर मोर लाईक मी टू बिकम ऑफिसर्स अँड जॉईन इंडियन एअरफोर्स।
1: अच्छा श्रुती, खरं तर म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या व्हॉइसमधूनच आम्हाला तर खूप म्हणजे असं अंगावर शहारे आल्यासारखं झालं। आणि आता सध्याचं वातावरणच असं आहे की सैन्यातल्या कुठल्याही व्यक्तीशी जर बोलायचं म्हटलं तर थोडंसे अभिमान छाती फुलून येते। तुमचं आडनावच कुल आहे आणि तुम्ही कुलाचं नाव खरं तर रोशन केलं, तुम्ही खरं तर त्याचा नावलौकिक वाढवला अशा पद्धतीचा विषय आहे। तर तुम्ही सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहात आणि ते पण Mi-17 हेलिकॉप्टर ये। तर हे नेमकं Mi-17 हेलिकॉप्टर काय असतं आणि तुमचं काम काय असतं आणि आसाममध्ये जाऊन म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणाहून आसाममध्ये जाऊन हे सगळं काम करणं नेमकं काय असतं हे अगोदर थोडंसं समजावून सांगा, जेणेकरून ऐकणारे सर्व जे श्रोते आणि आमचे सर्व युवा वर्ग आहेत त्यांना लक्षात येईल की तुमचं काम काय असतं।
2: Mi-17 हेलिकॉप्टर हे एक रोटरी विंग एअरक्राफ्ट म्हणू शकता, त्याचं मेन रोल असतं स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स, जे सैनिक दुसऱ्या क्षेत्र दुसऱ्या एरियामध्ये जाऊन स्पेशली स्लिदरिंग ऑपरेशन्स करतात, म्हणजे कुठे अटॅक करायचं आपल्याला कुठल्या तरी एरियामध्ये, मग तिथे जाऊन आपण आर्मीचे ट्रूप्स डिप्लॉय करतो, याच्यासाठी फ्रंट लाईनला ऑपरेशन्स करतात Mi-17, प्लस कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशन, कुठलं एखादा गंभीर बॉर्डरवरती कुठला एखादा आपला सिपाही असो सैनिक असो खूप गंभीर आजारी आहे त्याला तिथून इव्हॅक्युएट करून मल्टीनॅशनल हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल त्याच्यासाठी कॅजवॅक ऑपरेशनसाठी यूज केलं जातं, प्लस फ्लड रिलीफ ऑपरेशन्स, जसं की तुम्ही केरलामध्ये ऐकलं असेल की हेलिकॉप्टर्स प्लेड अ मेजर रोल, परत त्याच्यानंतर आर्मामेंट ऑपरेशन्समध्येही सक्रिय आहे खूप Mi-17 हेलिकॉप्टर्स, असं एक मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे Mi-17।
1: अच्छा,
2: याच्यामध्ये माझं 6 months एक टेक्निकल टाईप ट्रेनिंग असतं, तिथे मी Mi-17 स्पेशलायझेशन केलं आहे। Mi-17 1V आणि V5 असे 3 व्हेरिएशन आहेत या एअरक्राफ्टचे। यात माझं टेक्निकल ऑफिसरमध्ये एक स्पेसिफिक रोल असा आहे की त्याचं मेंटेनन्स मध्ये असतं, ओव्हरऑलिंग किंवा सर्व्हिसिंग, मेजर सर्व्हिसिंग एक पार्ट असतो एअरक्राफ्टचा. कुठल्याही एअरक्राफ्टसाठी आर्स ऑफ फ्लाइंग असतं आणि कॅलेंडर लाईफ असते. तर त्याच्यानंतर त्याचं एक मेजर सर्व्हिसिंग होतं, ह्याचा पार्ट लुक ओव्हर करणं आणि ते एक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडणं, ज्याच्याने तो एअरक्राफ्ट मतलब लॉंग टाईमसाठी सर्व्हिसेबल राहील, हे माझं मुख्य काम राहील. त्याच्यामध्ये स्नॅग रेक्टिफिकेशन आलं, टाईमली एअरक्राफ्ट रेडी करणं आलं, एच डी आर किंवा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स आलं, त्याच्यासाठी हार्डली एक तास मिळतो आम्हाला रेडीनेससाठी. तो एन्शुअर करणे की मॅनपॉवर तिथे पोहोचली, टूल्स अँड इक्विपमेंट्स आर राईट ओव्हर देअर अँड ऑल द थिंग्स आर कॅरीड आउट ॲज पर एस ओ पीज लेट डाऊन बाय इंडियन एअरफोर्स, हे माझं मेजर रोल राहील.
1: अच्छा, म्हणजे आता श्रुती तुम्ही जे सांगतायत ते थोडंसं लक्षात येतं की हे तर तुम्ही जसं फ्लड रिलीफ असेल किंवा हे, पण जे ॲक्च्युली आम्ही एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून किंवा इकडल्या भागात आम्ही जो काही विचार करतो त्याप्रमाणे जर समजा एक विचार करायचं म्हणलं तर हे जे मुख्य लढाईमधला जो पार्ट असतो जिथं की हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट जात असतात, त्या ठिकाणी असं काही तुम्हाला काम करण्याची किंवा असं काही संधी मिळते काय असतं नेमकं असं?
2: जेव्हा आपण लढाई फ्रंटलाईनला लढत असतो तेव्हा ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्टच नसतात लढत, त्यांना रिक्वायर्ड असणारी मशिनरी, त्यांना रिक्वायर्ड असणारी मेन्स, त्यांना रिक्वायर्ड असणारे वेपन्स, हे सगळं डिलिव्हर करणं हे मुख्य काम राहतं हेलिकॉप्टरचं. दे प्ले अ मेजर रोल इन कॅरिंग दिस गुड्स, वेपन्स अँड एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फॉर द फ्रंटलाईन एअरक्राफ्ट टू फाईट विदाउट एनी प्रॉब्लेम्स, हे आमचं मेन काम राहतं. कारण तुम्ही बघायला लॉजिस्टिक सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी वॉर टू विन, तसंच हे हेलिकॉप्टर प्लेज अ मेजर रोल इन द लॉजिस्टिक सपोर्ट.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात म्हटलं तर मराठी भाषेमध्ये किंवा आपल्याकडे जे म्हटलं जातं की रसद पुरवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ते रसद पुरवण्याचं काम तुम्ही करता, त्याच्यामुळे ते बॅकबोन जो आहे ह्या सगळ्या फ्रंटियर्स लढणाऱ्यांचा तो तुम्ही आहेत.
2: करेक्ट.
1: तर श्रुती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजूनही माझ्या थोडं अंगावरचे शहरे जे आहेत ते कमी होत नाही आहेत, ते म्हणजे त्या फ्लोमध्ये जात असल्यामुळे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना सध्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे जे आपण आता पहलगामच्या हल्ल्यानंतरची जी सिच्युएशन गेला एक साधारणतः आपण 15 दिवसात पाहत आहोत, तर तुम्ही याला कसं अनुभवताय किंवा तुमच्या मनामध्ये काय नेमकं चालू आहे सांगा. आम्ही तर खूप म्हणजे असं जोशपूर्ण आहोत, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा, आम्हाला ते पण ऐकायचं आहे.
2: ज्या दिवशी पहिलं पाऊल मी भारतीय वायुसेनेमध्ये ठेवलं त्या दिवशी आम्हाला पहिली गोष्ट शिकवली गेली होती की वॉर रेडी राहायचं. आमची जी प्रत्येक ट्रेनिंग असते, जो प्रत्येक दिवस आम्ही एअरफोर्समध्ये घालतो, वी आर रेडी फॉर ईच अँड एव्हरी डे फॉर द वॉर, आम्हाला प्रत्येक ट्रेनिंगमध्ये हे सांगितलं जातं की युद्ध आज नाही तर कधी उद्या होणारच आहे, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर द वॉर. जे आमचं रेग्युलर ट्रेनिंग असेल किंवा जे आमचं रेग्युलर वर्क जरी असेल ना, इट इज ऑलवेज ऑल द एस ओ पीज इन इंडियन एअरफोर्स, रादर ऑल द एस ओ पीज इन द एंटायर आर्म फोर्सेस आर मेड सो दॅट वी आर रेडी टू फाईट द वॉर एनी टाईम देन इट कम्स. आता पहलगामचं तुम्ही म्हणाला जसं, इंडिया वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि खूप सक्षम आहे आपली पूर्ण भारतीय वायुसेना म्हणा किंवा आर्मी अँड नेव्ही, एव्हरीबडी खूप सक्षम आहेत हे पूर्ण युद्धला सामोरे जाण्यासाठी.
1: अच्छा, मग ते तुम्ही स्वतः पण ते फील करत होता त्यावेळेस, म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत होत्या, घडत होत्या सीमेवर किंवा ज्यावेळेस ते पीओकेमध्ये हल्ला होत होता त्यावेळेस तुम्ही आसाममध्येच होतात?
2: मी सुट्टीवर आले होते कारण माझी प्लॅन्ड लीव होती, बट मला 7 तारखेला मी माझ्या एसईओ सिनियर इंजिनिअरिंग ऑफिसरला कॉल केला होता की माझी सुट्टी मला सरेंडर करायची, मला वापस बोलवा कारण मला बिलकुल घरी जायची इच्छा नाही, कारण ह्याच्यासाठीच मी फौज जॉईन केली होती, घरात बसण्यासाठी मी जॉईन नव्हती केली. तर ऑब्विसली मला ते होतं की आय वॉन्ट टू गो अँड बी ऑन देअर फ्रंट, बट ड्यू टू सम रिझन्स एवढी वॉर लाईक सिच्युएशन झाली नाही आपली अँड आय वॉज नॉट रिकॉल्ड फॉर द ऑपरेशन्स, बट मलाही खूप अगदी उत्सुकता होती की तिथे जायचं आणि तेच करायचं ज्याच्यासाठी मी आजपर्यंत ट्रेनिंग केलेली आहे. फायनली ते आलाय तो दिवस, त्याच्यासाठी रोज आम्ही कष्ट घेत आहोत. तो आय वॉन्टेड टू गो देर बट अनफॉर्च्युनेटली आय डिड नॉट गेट द चान्स, मे बी नेक्स्ट टाइम गेट द चान्स आय होप.
1: नाही, ते प्रत्येकाचं स्वप्नच असतं ते, कारण आर्मीमध्ये पहिलं पाऊल टाकलं की शेवटी मला तिथं रणांगणावर जाऊन लढायचं आहे आणि ते जिंकायचं आहे, तर हा विषय असतोच आणि तो आत्मविश्वास तुमच्यात पण दिसतो आहे. तर मित्रांनो, आपण जी आता एवढी गेली एक जवळपास 7-8 मिनिटं झाली एवढी जोशपूर्ण जी चर्चा करत आहोत ते श्रुती रवींद्र कुल यांच्याशी, त्या राहणार पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या इंडियन एअरफोर्समध्ये टेक्निकल ऑफिसर आणि त्यांचं जे पद आहे ते फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आहे आणि त्या Mi-7 हेलिकॉप्टर याचं मेंटेनन्स पाहतात आणि Mi-17 हेलिकॉप्टरची नेमकी उपयुक्तता आणि त्याचं महत्त्व किती आहे हेही त्यांनी विषद केलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः 4 वर्ष झालं इंडियन एअरफोर्समध्ये आहेत सध्या,
2: बरोबर?
1: तर हे नेमकं फ्लाईट लेफ्टनंट असेल किंवा हे जे पदाचं जे असतं ते नेमकं कसं कसं असतं ते सांगा इंडियन एअरफोर्समध्ये, म्हणजे तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट झालं त्याच्या अगोदर काय होतात किंवा नंतर काय होऊ शकतात ते एक सांगा.
2: माझं सिलेक्शन झालं होतं 2021 बॅचमध्ये. सप्टेंबरमध्ये मी जॉईन केलं. 6 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग असतं, ते हैदराबादमध्ये होतं, एअरफोर्स अकॅडमी दुंडीगलमध्ये. त्याच्यानंतरचं 1 वर्ष टेक्निकल ट्रेनिंग हे एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बँगलोर जलाल्लीमध्ये होतं. त्याच्यानंतर 6 महिन्याचं आमचं टेक्निकल ट्रेनिंग और बेस्ट ज्या स्ट्रीममध्ये आम्ही अलोकेट केलेलं आहे त्या स्ट्रीमच्या रिलेटेड एक स्पेसिफिक विषयी आमचं ट्रेनिंग होतं, ज्या एअरक्राफ्टमध्ये असेल, मिसाईल्समध्ये असेल किंवा गायडेड वेपन्स असतील, रडार असेल, एअर डिफेन्स असेल, अशा बऱ्याचशा डिफरंट डिफरंट एअरफोर्सच्या स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल टाईप ट्रेनिंग होतं आणि त्याच्यानंतर आमची पोस्टिंग येते. युजली पहिली पोस्टिंग जी असते ती होम लोकेशनपासून दूर असते, त्यामुळे माझी पहिली लोकेशन जी आली ती कुंभीग्राम आसाममध्ये आलेली आहे. आणि तिथे मी 17 मेंटेनन्स इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर देअर.
1: अच्छा, मग आता याच्यानंतर जे म्हणजे जर समजा तुमचं प्रमोशन झालं किंवा तुमचं झालं तर मग ते तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकता?
2: स्क्वॉड्रन लीडर ह्या रँक म्हणजे जसं की फ्लाईट कॅडेट असतात जेव्हा आम्ही अकॅडमीमध्ये असतो, त्याच्यानंतर फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट आणि स्क्वॉड्रन लीडर. स्क्वॉड्रन लीडर पर्यंत इयर्स ऑफ सर्व्हिस बेसिसवरती आम्हाला रँक प्रमोशन मिळतं, प्लस एक्झाम्सही असतात ज्याच्यामध्ये आम्हाला पास व्हायला लागतं. आफ्टर दॅट वी गेट दिस रँक्स. बट आफ्टर स्क्वॉड्रन लीडर, ग्रुप विंग कमांडर अँड देन ग्रुप कॅप्टन पासून मेरिट बेसिसवरती स्टार्ट होतं रँक प्रमोशन. सो देर इज अ ग्रुप कॅप्टन टाइम स्केलही असतं आणि ग्रुप कॅप्टन बोर्ड सिलेक्शनही असतं. याच्यामधून जे पुढचे सगळे रँक्स आहेत ते आर कम्प्लिटली मेरिट बेसिस. तुमचा परफॉर्मन्स इन द सर्व्हिस, तुमचा अकॅडमिकली परफॉर्मन्स इन द सर्व्हिस, तुमचा स्पोर्ट्स, तुमचा ओव्हरऑल प्रोफेशनल ॲट्रिब्यूट्स, त्याच्या सर्व गोष्टींवरती रिस्पॉन्सिबल असतं तुम्हाला तुमचं नेक्स्ट प्रमोशन.
1: अच्छा,
2: प्लस वेकन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
1: मग आता जेवढं आता आम्ही समजा चित्रपटातून पाहिलेलं असतं थोडं बहुत किंवा थोडं बहुत इकडून तिकडून नॉलेज मिळालं असतं, एवढं डीपमध्ये माहीत नसतं, पण आम्हाला जे माहिती आहे ते फ्लाईंग ऑफिसर किंवा फ्लाईट लेफ्टनंट किंवा स्क्वॉड्रन लीडर म्हटलं की ते आम्ही फार फार तर जे पायलट एअरक्राफ्ट चालवतात किंवा हेलिकॉप्टर चालवतात अशा अँगलनं आम्ही पाहिलेलं असतं. तर तुम्ही नेमकं काय डिफरन्स सांगू शकता की जर समजा तुम्हाला तसं काही करता येईल का तो पूर्णपणे स्ट्रीम वेगळा असतो? कारण समजा कोणाला जर असं कोण्या मुलीला किंवा मुलाला जर अशा पद्धतीनं जायचं असेल आणि त्यांना जर पायलटच व्हायचं असेल तर काय नेमका विषय असू शकतो?
2: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एअरफोर्समध्ये जाण्याचा 2 मार्ग आहेत, एक CDS आहे आणि एक FCAT आहे. अँड देर इज ऑल्सो 1 मोर एंट्री, NCC एंट्री आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचं सी सर्टिफिकेट झालेलं असतं दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी. तर FCAT आणि CDS मधनं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एक्झामचा फॉर्म भरता यू गेट डिफरंट टाईप्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बेसिस ऑन द बेसिस ऑफ युअर एज्युकेशन, जसं की ग्राउंड ड्युटी अँड फ्लाईंग एंट्री. फ्लाईंग एंट्रीमध्ये तुम्ही पायलट बनू शकता, आयदर ट्रान्सपोर्ट, फायटर और हेलिकॉप्टर, या 3 ऑपॉर्च्युनिटी पुढे जाऊन तुम्हाला ट्रायफर्केशन होतं त्यांचं. तर FCAT मधनं जी ग्राउंड ड्युटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल ह्या ब्रांचेससाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. पण तुम्हाला एज्युकेशन आणि मेट्रोलॉजी या ब्रांचेससाठी जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी. मग तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ज्या मी तुम्हाला 3 एंट्री सांगितल्या जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लॉजिस्टिक्स आणि टेक्निकल, प्लस फ्लाईंग एंट्री ही अप्लाय करता येते. फ्लाईंगसाठी मेडिकल रिक्वायरमेंट जास्त आहे, तुमचं हाईट वेट क्रायटेरिया खूप जास्त आहे, जसं की तुमचं थाय लेंथ, तुमची अप्पर बॉडी लेंथ, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट कम अंडर मेडिकल क्रायटेरिया. ते जर का तुम्ही क्लिअर झालं, इफ यू आर मेडिकली फिट फॉर फ्लाईंग, मग तुमचं अकॅडमीमध्ये एंट्रीच फ्लाईंगसाठी होऊ शकते. जसं की माझी हाईट वॉज लेस, इट वॉज 162 अँड रिक्वायरमेंट इज 162.5, सो आय कुड नॉट गो फॉर द फ्लाईंग. 0.5 मुळे
1: तुमचं राहील. पण स्वप्न होतं तसं?
2: हो, माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की पायलट बनायचं. बट इव्हेंच्युअली आफ्टर ग्रोईंग अप आय रिअलाइज की जर का कमर्शियल पायलट व्हायचं असेल यू हॅव टू स्पेंड अराउंड 40-50 लाख रुपीज. बट मला असं इच्छा नव्हती की माझ्या वडिलांनी एवढा खर्च करावा. आय वॉन्टेड टू अचीव्ह इट ऑन माय ओन विल. तर आफ्टर 12th स्टँडर्ड मी इंजिनिअरिंग केली, कारण इंजिनिअरिंग नंतर डिफेन्स जॉईन करण्यासाठी खूप जास्त नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज.
1: आपलं बोलणं झालं तर तुमचं बीई मेकॅनिकल झालेलं आहे, हा, तर
2: जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात नॉट ओनली इन एअरफोर्स, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये सुद्धा. दॅट इज वाय आय चोज इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल आय फील दॅट वॉज मोर रिलेटेड टू मी अँड आय कुड परफॉर्म गुड इन दॅट. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉबही केला फोक्सवॅगन, स्कोडा फोक्सवॅगनमध्ये. आणि आय हॅव रिअलाइज की मी एक बेंच या डेस्क जॉब नाही करू शकत. आणि जास्त इन्क्लिनेशन होत गेलं माझं टुवर्ड्स द फील्ड ऍक्टिव्हिटी और मोर ॲडव्हेंचर, जी मला कॉलिंग दिसली भारतीय वायुसेनामधून. तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिले 2 वर्ष अँड फायनली आय डिड इट.
1: अच्छा, मग आता हे जे बी मेकॅनिकल ज्यावेळेस चालू होतं किंवा लहानपणापासूनचं जसं स्वप्न होतं, तर मग हे ड्युरिंग द मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय नेमकं होतं आणि कुठं झालं इंजिनिअरिंग हे सगळं?
2: माझं इंजिनिअरिंग मी केलं आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे येथून. सावित्रीबाई फुले ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहे ती. मी रोबोकॉन एक टेक्निकल प्रोग्राम असतो तिथे जॉईन केलं होतं आणि ओव्हर द टाइम मी काम करत असताना किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण असताना बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आय हॅव टू प्रिपेअर आय हॅव टू जॉईन एअरफोर्स दॅट इज माय कॉलिंग अँड आय वॉन्ट टू गो देअर ते कुठं ना कुठेतरी डोक्यामध्ये चालूच होतं कायम आणि इट इव्हेंच्युअली
1: हे असं विचारायचं होतं की 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असताना आता हे जे तुम्ही एक्झाम म्हटलात की एफकॅट असेल किंवा सीडीएस असेल तर याची तयारी तुम्ही करत होतात की डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे कमी वेळेमध्ये करता येऊ शकते
2: इंजिनिअरिंग करत असताना ह्यासोबत ट्रेनिंग किंवा काय म्हणतात ह्याच्या प्रॅक्टिस ऑफ एफकॅट और सीडीएस करणं थोडंसं अवघड जातं बट विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी अँड ट्रेनिंग यू कॅन लाईक मी क्लासेस गायडन्स वगैरे घेतला होता की एफकॅटचं सिलेबस काय आहे नेमकं त्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण फॉर्म केली तर वी कॅन क्रॅक दिस एक्झाम्स व्हेरी इझिली सो 6 months आय थिंक इज सफिशियंट इनफ टू क्रॅक दिस एक्झाम्स सो लास्ट इयर पासून तुम्ही जर का तुम्ही लास्ट इयर एंटर करत असाल तुमचं इंजिनिअरिंगचं यू गेट अ फेअर आयडिया की आता आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे अँड यू हॅव मतलब सिलेबस बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की रफली की मला एक 7 months लागतील 8 months लागतील किंवा 3 months लागतील डिपेंडिंग ऑन द मेंटल कपॅसिटी ऑफ इच अँड एव्हरीबडी तर मला एक साधारण 6-7 महिन्यात आयडिया येऊन गेली होती की त्याला थोडंसं जास्त मला एफर्ट्स द्यायला लागणार आहेत कारण प्रोजेक्टमध्ये थोडंसं इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला प्रोजेक्टवर फोकस असल्यामुळे मला थोडा टाइम लागला क्रॅक करायला एक्झाम्स सो एक कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी स्कोडा फॉक्सवॅगनमध्ये तो इव्हेंच्युअली आय जॉईंट ओव्हर देअर कारण आय वॉन्टेड की मी कंपनीसोबत एक्सपिरियन्स पण मिळायला पाहिजे जे मी इंजिनिअरिंग केलं त्याचं प्लस मी त्याच्यासोबत एक्झामही क्रॅक करणार बट टाईम मॅनेजमेंट बिकम्स अन इश्यू इन दॅट केस बिकॉज 12 hours तुम्ही जर का काम करत असाल मॅनेजिंग स्टडीज विथ दॅट इज अ लिटल बिट ऑफ एफर्ट प्लस एफर्ट यू हॅव टू पुट इन
1: अच्छा अच्छा मग आता हे ह्या दोन एक्झाम सोबत आणखीन एक जे आमच्या कानावर सारखं म्हणजे खूप पॉप्युलर असणारी ती म्हणजे एनडीएची तर एनडीए एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींना आता तुमची पुण्याचीच एक मुलगी भारतामध्ये पहिली आलेली आहे जी की आता रिसेंटली एक्झाममध्ये तर एनडीएच्या एक्झामचा नेमका काय विषय असतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय करता येऊ शकतं
2: एनडीए एंट्री ही रिसेंटली मुलींसाठी स्टार्ट झाली आहे 2012वी झाल्यानंतर मुली अप्लाय करू शकतात एनडीए एंट्रीसाठी त्याची एक एनडीएची रिटर्न एक्झाम असते फर्स्टली ती क्रॅक करायला लागते आफ्टर दॅट SSBचा इंटरव्ह्यू असतो तो क्रॅक करायला लागतो आणि तुमची जी काही एंट्री असेल त्या एंट्रीमध्ये तुम्ही एनडीए जॉईन करू शकता
1: त्याच्यामध्ये एनडीए मधून असं आपल्याला निवडता येऊ शकता आपण नेव्ही आर्मी किंवा
2: एअरफोर्स करेक्ट
1: असं जाता येऊ शकता अच्छा तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मला खरं तर त्या म्हणजे विषयावर यायचं होतं ठीक आहे आम्ही आता आमच्यात तेवढे आमच्यात भारावून गेलो आम्ही आम्हाला थोडंसं ते अंगावर शहारे पण आल्यासारखं झालं सगळं ऐकताना पण हे पण एक मुलगी म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना काय नेमकं तुमच्या डोक्यात होतं की बाबा ही मी मुलगी म्हणून मी सहन करू शकेन का ह्या सगळ्या गोष्टी इंडियन एअरफोर्समध्ये जाणं किंवा असं काहीतरी करणं असं काही
2: अकॅडमी जॉईन करायच्या आधी थोडीशी भीती असतेच की नेमकं काय होणार आहे तिथे कारण माझं कम्प्लिटली सिव्हिलियन बॅकग्राऊंड होतं कोणी आर्मी एअरफोर्स किंवा कुठल्याही फौजमध्ये नव्हतं सो आय डिड नॉट हॅड अ व्हेरी फेअर आयडिया अबाउट इट की एक्झॅक्टली तिथे काय होतं थोडीशी भीती होते पण जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली आणि तिथे जसं ट्रीटमेंट असतं इट इज कम्प्लिटली जेंडर इक्वल मतलब आय डिड नॉट फील ॲट एनी पॉईंट की ॲज अ फिमेल मला दुसरी ट्रीटमेंट मिळती आय डिड नॉट फील इट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम द ट्रीटमेंट ऑर द काइंड ऑफ ट्रेनिंग अशी आहे की इट इज इक्वल फॉर एव्हरीबडी आणि जी फिलिंग असतं ना जेव्हा पासआउट परेडला तुम्ही तिथे इक्वली जेव्हा थांबून परेड करताना यू रिअलाइज एव्हरीथिंग इज वर्थ त्यामुळे मला असं वाटतं फौज एक असं ठिकाण आहे ना जिथे इक्वल ट्रीटमेंट जी असते ना जी बाहेर फक्त बोलली जाते ती तिथे मिळते आम्हाला आज माझा सीईओ आहे कमांडिंग ऑफिसर कुठलाही चॅलेंज येऊ किंवा कुठलाही टास्क येऊ जिथे म्हणतात की श्रुतीला वाटव पाहिलं सो दॅट इज व्हॉट द ट्रस्ट दे शो इन मी सो मला असं कुठेही वाटत नाही की इट इज द ऑफिसर इट इज नॉट लेडी ऑफिसर ओर मेल ऑफिसर इट इज अन ऑफिसर तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला पार पाडणे सो दॅट इज व्हॉट आय फील द रिस्पॉन्सिबिलिटी जी समान आहे
1: नाही पण हा तर श्रुती ट्रेनिंगचा पार्ट झाला जो की ट्रेनिंगने तुम्हाला तशा पद्धतीनं तयार केलं मी म्हणतो सेल्फ ट्रीटमेंटचा विषय म्हणतो मी कारण हे जे तुम्हाला स्वतःला जे त्या पद्धतीनं तयार करणं माइंड तयार करणं कारण पुण्यामध्ये राहणं बीए मेकॅनिकल पुण्याच्या कॉलेजमध्ये करणं खरं तर अर्थानं पाहिलेलं तर एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून आयटीमध्ये जाऊन म्हणजे छानपैकी एखाद्या चांगल्या पॅकेजची नोकरी करणं असा विषय असू शकला असता ना म्हणजे थोडक्यात म्हणलं तर आम्ही जसं पुण्याच्या मुलींना अनुभवतो किंवा चला ठीक आहे एकदम चांगलं जीवन जगतायत किंवा असा विषय असू शकत होता तुमचा पण असा विषय असू शकला असता तर काय
2: ते म्हणतात ना ध्येय वेडी त्या लोकांसाठी हे करणं खूप सोपं आहे इफ यू बिलीव्ह इन युअर ड्रीम यू कॅन अचीव्ह इट तुम्हाला जर का ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही लेवल पर्यंत जाऊन ते हार्डवर्क करू शकता सो आय बिलीव्ह इन दॅट जर का तुम्हाला ते हवंय इफ यू वॉन्ट इट दॅट यू विल गो बॅडली बिहाइंड इट इट डझंट मॅटर. मला तो युनिफॉर्म हवा होता, मला ती पासिंग आउट परेड हवी होती, आय वॉन्टेड टू बिकम एन ऑफिसर. डझंट मॅटर कितीही ॲडवोक असू, यू कॅन डू इट, बिकॉज तुमच्या पुढे फक्त ते एक स्वप्न, एक गोल आहे की ते अचीव्ह करायचं आहे. सो दॅट इज समथिंग गिव्ह मी इन्स्पिरेशन थ्रू आउट द जर्नी.
1: अच्छा, हे कधी पहिल्यांदा कधी रिअलाइज झालं होतं की इंडियन एअरफोर्स मध्ये जायचं किंवा थोडक्यात विमान चालवायचं किंवा विमानाच्या सर्व्हिस मध्ये जायचं, असं कधी पहिल्यांदा रिअलाइज झालं होतं?
2: मी फिफ्थ स्टँडर्ड मध्ये असताना असंच टीचर विचारत होते की प्रत्येकाला काय बनायचं काय बनायचं, तर तेव्हा आय रिअलाइज की मी जास्त प्लेन उडताना बघायचं आणि मला वाटायचं कसलं भारी जॉब आहे हा, मस्त पायलट आहे वगैरे, छान इथून तिकडे प्रवास वगैरे करतात, किती भारी, सगळे इंजिनियर डॉक्टर म्हणत होते, लॉयर वगैरे. तर माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की पायलट इज समथिंग, ऍडव्हेंचर इज समथिंग दॅट इज कॉलिंग फॉर मी. आणि मग तेव्हापासून ते पायलटवालं ओरिएंटेशन, इन्क्लिनेशन जास्त होत गेलं टू डिफेन्स फोर्सेस, बिकॉज ऍडव्हेंचर इन द लाईफ इज समथिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड, द फील्ड ऍक्शन आय ऑलवेज वॉन्टेड, अँड काहीतरी करून दाखवायचं देशासाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी, आई वडिलांसाठी, ते मला तिथे मिळालं जे मला हवं होतं. सो
1: आता एक ट्रॅक सोडून थोडासा प्रश्न असा वेगळा विचारायचा होता तुम्हाला श्रुती, की आता हे तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं, आता तुम्ही त्या इंडियन एअरफोर्समध्ये पण आहात, पण जसं आम्ही कधी तर मित्राला म्हणतो अरे बघू दे जरा गाडी चालवू दे, तसं तुम्ही कधी असा विचार होऊ शकतो का की थांबा जरा मला हेलिकॉप्टर चालवून येऊ दे, असा कधी विषय होतो?
2: असा विषय होऊ शकत नाही, कारण तिकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात पायलट, कारण प्रत्येकाची ट्रेनिंग त्या त्या विषयामध्ये झालेली असते, जो एव्हरीबडी शुड डू देअर ओन रोल, दॅट इज द बेस्ट पार्ट.
1: अच्छा अच्छा, तर आता याच्यासोबत आणखीन एक तो विषय येतो, तो म्हणजे परत एकदा ज्यावेळेसपासून लहानपणापासून असं स्वप्न होते की
2: थोडं मी इंटरप्ट करेल या विषयामध्ये, एक हेलिकॉप्टरमध्ये एक अजून एंट्री आहे फ्लाईट इंजिनियर म्हणून, जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत ज्यांना खूप उत्सुकता राहते फ्लाईंगसाठी, ते ह्या फ्लाईट इंजिनिअरिंग कोर्ससाठी अप्लाय करू शकतात, ज्याच्यामध्ये ते दोन पायलट को पायलट असतात हेलिकॉप्टर्समध्ये प्लस एक फ्लाईट इंजिनियर असतो, सो ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लाईंग, पार्टली फ्लाईंग. तो ज्याला खूप जास्त आवड आहे फ्लाईंग मध्ये, ही कॅन अप्लाय फॉर फ्लाईट इंजिनियर इन हेलिकॉप्टर्स, हा एक पर्याय.
1: अच्छा, म्हणजे तो परत मग ते ज्यावेळेस फ्लाय करत असतात त्यावेळेस त्याला तो एक्सपिरियन्स घेता येऊ शकतो?
2: एक्सपिरियन्स नाही, तो चालवतच असतो बेसिकली, ही त्याचं स्किल असतं मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स इन साईड द हेलिकॉप्टर. ऍक्च्युअल मध्ये ही इज नॉट युझिंग ऑल द कंट्रोल्स, जसे की व्हर्टिकल टेक ऑफ, लिफ्ट, हे सगळे कंट्रोल्स तो युज नाही करत, बट ही इज मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स अँड हेल्पिंग इन फ्लाईंग, असिस्टिंग इन फ्लाईंग.
1: अच्छा,
2: तो ही इज फ्लाईंग ओनली राधा, यू कॅन से.
1: तर ते आम्ही असं एक ऐकतो की जे अमेरिकेचे कुठले तर असे हेलिकॉप्टर आहेत जे की खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण आहेत आणि ते भारत घेणार, अपाची, चिनो असे जे हेलिकॉप्टर आम्ही नाव थोडंसं ऐकतो, तर ते असं काय असतं म्हणजे इन ॲडव्हान्समेंटमध्ये? आता समजा तुम्ही Mi-17 हेलिकॉप्टर असेल, त्याच्यानंतर जर असे काय ॲडव्हान्स्ड हेलिकॉप्टर आले, तर त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, नेमकं काय विषय होतो?
2: बेसिकली जेव्हा आमचं एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमधनं आम्ही कम्प्लीट करतो तेव्हाच आमचं स्ट्रीम्स अलोकेशन होऊन जातं, त्यामुळे Mi-17, चिनूक, अपाची हे ऑलरेडी स्ट्रीम डिसाइडेड असतात आणि ते स्ट्रीम्स मिळून जातात. Mi-17 एक रशियन एअरक्राफ्ट आहे आणि विथ टाइम वी ऑल्सो एक्वायर्ड लेटेस्ट टेक्नॉलॉजी दॅट इज चिनूक अँड अपाची. अपाची इज मोस्टली आर्मामेंट रोल अँड फायटर हेलिकॉप्टर म्हणू शकता तुम्ही अपाचीला, चिनूक इज मोर लाईक Mi-17 हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट प्लस रिलीफ, फ्लड रिलीफ ऑपरेशन्स, आणि चिनूक मधनं आय थिंक आर्मामेंट वर्जन नाही आहे चिनूक, तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रोक्युअर केली आहे बेसिकली.
1: ज्या ठिकाणून आर्म्स लोड केले जातात आणि टाकले जातात ते हेलिकॉप्टर वेगळे असतात.
2: हा, अपाची इज आर्मामेंट वेरी फायटर हेलिकॉप्टर अपाची म्हणू शकता तुम्ही.
1: अच्छा, हा,
2: आणि चिनूक अँड Mi-17 बेसिकली हॅव द सेम रोल्स.
1: अच्छा अच्छा, तर परत एकदा श्रुती रवींद्र कुल यांच्याशी आपण खरं तर चर्चा करत आहोत आणि इंडियन एअरफोर्स मधला त्यांचा जॉब, त्यांचं वर्क कसं आहे, त्यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं आणि ही अचीवमेंट करत असताना त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आणि आता सुद्धा ते बोलत असताना आपल्याला जाणून येत असणार आहे की ती जे म्हणजे महत्वाकांक्षा होती ती पूर्ण करत असतानाचा जो उत्साह आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यातून दिसून येतो आहे. तर श्रुती, परत एकदा तो विषय होता की ज्यावेळेस असं काहीतरी एखादं स्वप्न असतं, वेगळं असतं स्वप्न, तुमचं बी ए मेकॅनिकल झालं, 11वी 12वी झालं, हे सगळं होत असताना जे सराउंडिंग फ्रेंड सर्कल असतं बरंचसं, आता तुमच्या मैत्रिणी असणार बाकी असणार, तर हे काय श्रुती कसा विचार करते तो, इथं आपलं शांतपणे राहू शकते किंवा समजा ती अचीवमेंट नाही मिळाली असेल तोपर्यंत, समजा हे एक्झामची जे ॲपकॅटची जी एक्झामची तयारी असेल त्यावेळेस, मग मैत्रिणी काय म्हणायची, असं कधी असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं नाही कधी असं कोणी काय समजा म्हणत असताना?
2: तुमचा फ्रेंड सर्कल मॅटर करतो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता दॅट अफेक्ट्स युअर वेलबिईंग ऑल्सो, पण लकीली असं म्हणू शकता फॉर्च्युनेटली आय हॅड अ व्हेरी गुड फ्रेंड सर्कल हू ट्रस्टेड मी, इवन दो बराच काळ माझं सिलेक्शन नव्हतं झालं होतं, आय फेल डिमोटिवेटेड बट दे ट्रस्टेड मी. सो हा जो ट्रस्ट फॅक्टर आहे ना की तू करू शकते आणि कम्प्लीट कॉन्स्टंट मोटिवेशन, दॅट इज समथिंग आय लुक फॉरवर्ड टू वेन आय लुक इन टू माय फ्रेंड्स की ते कायम दे वर ऑलवेज देअर टू सपोर्ट मी. जेव्हा जेव्हा आय फेल्ड, मला जेव्हा असं वाईट वाटायचं, दे टूक मी टू अ राऊंड कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, असं आपण अभ्यास नको करू, तू थोडा रिलॅक्स हो, कारण रोज अभ्यास करून यू स्टार्ट टू गेट सॅच्युरेटेड. तुम्ही एका पॉईंटला असं पोचता की तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय वाचताय, काय चाललंय, लाईफ इज आउट ऑफ कंट्रोल यू फील. मग त्यावेळेला असा एक फ्रेंड सर्कल येतो जो हसवायला घेऊन जातो, थोडस मोटिवेट करतो, चिअर करतो, अँड यू फील लाईक ये भी ओवरकम कर लेंगे हम, ये भी हो जाएगा असं वाला. सो आई थिंक फ्रेंड सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: अच्छा, तर मित्रांनो, मी जी आता सुरुवातीपासूनची जी ओळख करून देत होतो की श्रुती रवींद्र कुल ज्या राहणार पुण्याच्या आहेत, सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम इथे त्या फ्लाईट लेफ्टनंट म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी सुद्धा ती थोडीशी सरप्राइझिंग असेल, ती म्हणजे श्रुती रवींद्र कुल या तुळजापूरच्या भाची आहेत, म्हणजे त्या त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या त्यांचं माहेर आणि त्यांचं जे गाव आहे ते तुळजापूर आहे. आणि तुळजापूर येथील नितीन साळुंखे, बापूसाहेब आनंतराव साळुंखे यांची ती भाची आहे, तशी ती आमची पण भाची आहे, कारण मी पण तुळजापूरचा आहे, हे आमचे सर्व मित्र कंपनी आहेत आणि श्रुती आमची भाची म्हणून खरंच आम्हाला खूप अभिमान पण आहे. ते मी अगोदर रिव्हील नाही केलं असतं तर मग ते त्यांना असं वाटलं असतं की चला मी खूपच जास्त असं म्हणजे जेस्चर घेतोय, मी जास्त फायदा घेतोय असा विषय झाला असता. पण श्रुती आमची भाची आहे आणि खरं तर तुम्ही आमची भाची असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही इंडियन एअरफोर्समध्ये येतात ना. सध्याच्या तर सिच्युएशनला जे मी सुरुवातीला म्हटलं होतं त्याच पद्धतीनं अगदी की आम्हाला त्याचा खूप अभिमान पण आहे. म्हणून आता ते प्रश्न विचारतो की आमच्या भगिनी असतील, बहीण असतील, किंवा तुमचे वडील असतील, तुमची आई असतील, तर ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये जायचं असं म्हटल्यानंतर म्हणजे त्यांचे काय होते चेहऱ्यावरचे हावभाव काय असं विषय सांगितल्यानंतर?
2: लकीली वडिलांचा माझा कायम सपोर्ट राहिला आहे माझ्या बरोबर की तुला
1: वडिलांचा असतोच मुलीला,
2: थोडं आईचं थोडं आईचं झालं होतं की शी ती म्हणत होती की स्टेबल जॉब आहे तुझी, आता फोक्सवॅगन मध्ये आहेस तू, यू डोंट नीड टू गो अनदर वे, थोडं चाललं होतं. बट तिला थोडंसं परसिव्ह केलं मी की अगं प्रत्येक जर का फौजीच्या आईने हा विचार केला की माझा मुलगा नको तर तिथे कोण राहणार गा सेनामध्ये, तर तो गोष्ट तिला पडला. आणि आज आपण महाराजांच्या परंपरेतले आहोत त्यामुळे हे आपल्या रक्तामध्ये आहे आज.
1: बरोबर. तर अच्छा, मी आणखी सांगू इच्छितो की श्रुती रवींद्र कुल यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत आमच्या ताईसाहेब, मी तुमचं पण इथं खरं तर स्वागत करतो. अर्चनाताई, सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आहेत आणि त्यांचं माहेरचं नाव म्हणलं तर अर्चनाताई आनंतरावजी साळुंके. तर अशा पद्धतीनं ताई खरं तर तुमचा, आम्हाला खरं तर तुमचा पण अभिमान वाटतो की तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुलीला असा आशीर्वाद दिला आणि ती आज तुमच्या पूर्ण कुल घराण्याचा कुल लौकिक वाढवत आहे. तर परत एकदा मग त्या विषयावर की ज्यावेळेस मग घरच्यांना असं सगळ्या म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी विषय लाईफ मला करिअरचा असं होऊ शकतं, मग तिथून खरा बूस्ट मिळाला.
2: बरोबर.
1: अच्छा, आणि असं कधी झालं का की म्हणजे नर्वसनेस कधी फील झालं किंवा कधी असं एवढं स्मूथ चाललं होतं की कधी असं डाऊनफॉल पण आली होती असं?
2: जेव्हा अकॅडमीची सुरुवात झाली होती तेव्हा माझे फिजिकल स्टँडर्ड्स एवढे नव्हते, कारण जॉबमध्ये असताना कोविडच्या टाईममध्ये हार्डली देअर वॉज एनी ऑपॉर्च्युनिटी टू की जाऊन मी फिजिकली फिट राहील किंवा पळेल वगैरे. तर अकॅडमीच्या सुरुवातीला खूप अवघड जायचं मला. मी मम्मीला कॉल करायचं ना जेवढ्या वेळेला मम्मीला म्हणायचं अगं खूप अवघड झालं, मम्मी मला कायम सांगायची सुरुवातीला अवघड असतं नंतर सोपं होईल, अँड आफ्टर दॅट इट वेंट अ स्मूथ सेलिंग. मतलब सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं बट नंतर इट वॉज अ स्मूथ सेलिंग, कारण तो विश्वास असतो ना की होऊन जाईल. आणि अकॅडमीमध्ये तर होऊनच जातं कारण सगळे तुम्ही कोर्समेट सोबत असतात, सगळे एकत्र मिळून घाम गाळतायत, रक्त गाळतायत आणि इव्हेंच्युअली होऊन जातं. पोस्टिंगच्या पण सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, जसं शेड्यूल आहे त्याला थोडंसं मेंटेन करायला, बट तेच की एक फौज अशी संघटना आहे ना ती स्वतःला करून घेत स्वतःच, त्यामुळे विथ टाईम तुम्ही होऊ जाता. जसं नवीन कंपनीत जॉईन झाले सुरुवातीला थोडं अवघड जातं बट तुम्ही जेव्हा काम शिकता तेव्हा तुम्हाला ते सोपं व्हायला लागतं, तसं आहे ते.
1: आणि हे ड्युरिंग द प्रिपरेशन, कारण हे तर झालं तुम्ही ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये गेला ट्रेनिंग सुरू झाली असेल त्यावेळेसचा तो भाग वेगळा झाला, कारण त्यांची एक स्वतःची त्यांची एक त्या पद्धतीची एक ट्रीटमेंट असते, त्यांची स्वतःची एक टाईमलाईन असते, त्याप्रमाणे ते तुम्हाला घडवत असतात. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस किंवा तुम्ही या एफकॅटच्या प्रिपरेशन करत होता त्यावेळेस जर कधी वाटलं की अरे आपण हे क्रॅक करू की नाही, असं कधी असं डाऊनफॉल आलं त्यावेळेस?
2: इंजिनिअरिंगमध्ये माझे खूप सारे सिनियर्स होते जे एफकॅट आणि सी डी एस एंट्री ट्राय करत होते, त्यांचं नाही झालं. तर ते येऊन बोलले होते की श्रुती खूप अवघड आहे. मग मला थोडंसं असं वाटायचं की सेल्फ डाऊट यायचा कुठेतरी की होईल नाही होईल आपलं, पण ते असताना की करायचं आहे आपल्याला
1: प्रयत्न. काय अशी गोष्ट होती की जी मोटिवेट करत राहिली?
2: माझा डेस्क जॉब. मला जॉब करायला असं डेस्कवरती बसून नव्हतं आवडत, आणि इट इव्हेंच्युअली मला एक रोज असं वाटायचं की हे माझ्यासाठी नाही बनलेलं आहे, हे मला, मी हे करू शकत नाही लॉंग टर्म ऍज अ जॉब, मी ह्याला बघू शकत नाही. सो ते राहिलं होतं की कुठेतरी नाही आपल्याला करायचं, तर त्यामुळे मी रोज थोडा 2 तास अभ्यास, अजून 1 तास अभ्यास आपल्याला करायचा आहे, डेस्क जॉब मध्ये नाही राहायचं आपल्याला. सो दॅट की ऍडव्हेंचर आपल्याला हवी लाईफमध्ये, आपल्याला फील्ड ऍक्शन हवी, दॅट इव्हेंच्युअली मेड मी डू माय वर्क.
1: आणि आता सध्या दैनंदिन रुटीन कसं असतं मग तुमचं डेली जे आहे ते?
2: सकाळी साधारणपणे 7 वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं, आणि मग अराउंड 2-2:30 पर्यंत असतं काम, हे मेंटेनन्स वगैरे, सर्व्हिसिंग, रेडीनेस एअरक्राफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जेवण करून 4 वाजता वगैरे मी साधारणपणे थोड्या वेळ परत जाऊन दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग वगैरे ह्या गोष्टी करायला लागतात. मग 6:30 वाजता मी वापस आले की त्याच्यानंतर थोडं फिटनेसकडे लक्ष दिलं जातं, आयदर मी स्कॉश खेळायला जाते किंवा रनिंग करायला जाते, आणि मग कोर वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी करते, ताकी फिटनेस इज समथिंग आय बिलीव्ह की जे राहिलं पाहिजे. आणि PFR वगैरे असतं, म्हणजे फिटनेस टेस्ट असतात बेसिकली एअरफोर्समध्ये, तो यू हॅव टू मेंटेन विद इन दो स्टँडर्ड्स, तुमचं वेटही लिमिटमध्ये राहिलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी आय वर्कआउट. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घरी फोन वगैरे वरती बोलून वगैरे अराउंड 10 o'clock आय एंड माय डे.
1: अच्छा, आणि एंटरटेनमेंटसाठी
2: कधी एखादा सॅटर्डे संडे वेळ मिळाला, सॅटर्डे वर्किंग असतं मोस्टली, बट संडे वेळ मिळाला तर आय युजली वॉच अ मूवी. तसं एअरफोर्समध्ये फ्री मूवीज असतात, देयर इज ऑडिटोरियम प्रत्येक स्टेशनमध्ये, तर तुम्ही जेव्हा नवीन मूवीजही लागतात तिथे तुम्ही कधी जाऊन बघू शकता. आणि आसाममध्ये जास्त फिरायला तिथे टी गार्डन्स आहे खूप जास्त, मग कधी संडेला असं वाटलं की बाहेर जाऊन थोडंसं बघून यावं आसामची लोकॅलिटी कशी, वॉटरफॉल्स वगैरे खूप आहे, खूप सीनिक ब्युटी आहे तिकडे, ते कधीतरी बघायला जातो.
1: सेवन सिस्टर्स असं म्हटलं जातं,
2: खूप सुंदर आहे. तिथून मेघालय इज अन अमेझिंग प्लेस, इथले वॉटरफॉल्स, इथले वॉटर ट्रेक्स, दे आर लाईक द बेस्ट. कोणी एक्सप्लोअर नाही करत बिकॉज वी डोंट नो की तिथे काय आहे, बट जेव्हा आपण तिकडे पोस्टिंगला जातो ना, वी हॅव एम्पल ऑफ टाइम, लाईक 2-3 इयर्स वी आर देअर, आणि मग आरामात वी कॅन रोम अराउंड. अरुणाचलही खूप सुंदर आहे. सो
1: बर, आणि तुमच्यासोबत कोण कोण असतं तिथं? आता म्हणजे तुम्ही एक मुलगी आहेत म्हणून विचारते की तुमच्यासोबत असं कोण मुली आहेत, आणखी म्हणजे काय असं कलिक कोण कोण आहेत?
2: स्टेशन असतं तिथे, स्टेशनमध्ये डिफरंट डिफरंट स्ट्रीम्स असतात, म्हणजे वेगळे वेगळे एअरक्राफ्ट, मिसाईल्स, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ऑफिसर्स आर प्रेझेंट ओव्हर देअर. एक लिव्हिंग इन ब्लॉक असतो ऑफिसर्सचा स्पेसिफिकली, तर तिथे यू कोर्समेट्सही असतात तुमचे, तर यू मेक फ्रेंड्स अँड विथ टाईम दे बिकम युअर फॅमिली.
1: अच्छा, मग आता ह्या एवढ्या सर्व दरम्यान म्हणजे आता हे इंजिनिअरिंग कधी सुरू झालं होतं इंजिनिअरिंगचं वर्ष?
2: माझं 2015 2015
1: इंजिनिअरिंग सुरू झालं होतं. म्हणजे लास्ट 10 इयर्सचा आपण समजा विचार करूयात, तर सोशल मीडिया तर ऑब्व्हियस आहे की सोशल मीडिया खूप म्हणजे ह्या काळातच पॉप्युलर झाला, हे झाला, मग असं काही सोशल मीडियावर काही असं म्हणजे तुमचं आहे का किंवा होय बाबा मी सोशल मीडियावर जास्त ॲडिक्ट आहे किंवा काय काय नेमकं सोशल मीडियाला धरून काय विचार आहेत? कारण एक जी इंडियन एअरफोर्समधली जी एक यंग लेडी आहे जी की म्हणजे फायटिंगचं स्पिरिट आहे, देशसेवा करण्याचं स्पिरिट आहे, मग त्यांच्या डोक्यामध्ये सोशल मीडियाला धरून काय चालू आहे ते?
2: इंजिनिअरिंगच्या टायमिंगला सोशल मीडियावरती काफी ऍक्टिव्ह होते मी, कारण आमचं रोबोकॉनचं काफी ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे सोशल मीडियावरती वगैरे करायचे, बट जसं 3rd इयरमध्ये आले होते मी आणि मी स्टॉप केलं होतं सगळ्या गोष्टी, कारण मला फोकस करायचं होतं माझ्या गोलसाठी. तेव्हा मी एक रिस्ट्रिक्ट केला होता की हा दिवसातले फक्त 15 मिनिट्स एवढा वेळ मी सोशल मीडिया यूज करणार, आणि ते मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी ते तेवढंच करणार.

0: तुम्ही त्याचा कसा वापर करतोय. जसं माझं इंस्टाग्राम ओपन करायचं मी तेव्हा, तर माझ्या सगळ्या SSBचे पेजेस लाईक केलेले असायचे, मी सगळे ऑफिसर्सला फॉलो करायचे असे करत होते मी. तर मी जेव्हा सोशल मीडिया ओपन करायचं ना, मी त्यांचे पोस्ट बघायचे की त्यांचं काय मत आहे, हाऊ आर दे थिंकिंग अबाउट द रिसेंट सिच्युएशन. करंट अफेअर्सला मी फॉलो करायचे. तर माझ्या सोशल मीडियावरती तेच होतं जे दॅट वुड हॅव हेल्प मी. तर जे आताचं जनरेशन आहे, दे कम्प्लिटली कॅन यूज सोशल मीडिया, बिकॉज इट इज समथिंग की असं नाही राहिलं पाहिजे की सगळं सोडून दिलं पाहिजे, असं होऊ शकत नाही. हाऊ यू यूज इट वाईजली, असं नाही की तुम्ही त्याच्यावर पूर्ण भारावून गेलेले आहेत आणि दिवसातले 5-5 तास तुम्ही सोशल मीडियावरती बसत आहात. दॅट विल इव्हेंच्युअली हॅम्पर व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर यूज इट वाईजली अँड यूज इट इन सच अ वे की ते तुम्हाला कुठेतरी हेल्प करते पुढे जाऊन.
1: अच्छा, तर हे तर झालं सोशल मीडियाच्या विषयी. आता थोडंसं आम्हाला म्हणजे फॅमिलीविषयी पण, म्हणजे शेवटी याच्यातला एक आपल्याला असा मेसेज घेऊ शकतो की प्रोडक्टिव्ह वापर करायचा सोशल मीडियाचा की डिस्ट्रक्टिव्ह करायचा, हे शेवटी स्वतःवर अवलंबून आहे. तर थोडंसं फॅमिलीविषयी पण ऐकायला आवडेल की फॅमिलीमध्ये कोणकोण आहेत, कसे कसे आहेत, काय काय करतात, ते एक सांगा.
0: माझ्या फॅमिलीमध्ये माझे आजोबा होते, ते MES युनियनचे लीडर होते, ऍज अ वर्कर म्हणून ते काम करायचे. बेसिकली त्यांचं काम असायचं, जे वर्कर फर्निचर वगैरे ऑफिसर्सच्या घरी किंवा फौजी घरांमध्ये जे करतात ते त्यांचं काम होतं. तर त्याच्या कारण आम्ही थोडं, माझं बालपण मिलिटरी क्वार्टर्समध्ये वगैरे गेलं होतं, त्यामुळे मी त्या तिथे बघायचं की मिलिटरी लोकांचा तो ते बघायचं. त्याच्यानंतर माझे वडिलांचं बिझनेसमॅन आहेत, ते कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी आहेत. त्याच्यानंतर माझ्या भावाने डिप्लोमा कम्प्लीट करून त्यांनीही माझ्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला आणि तोही आता मोशी मार्केटमध्ये त्याचंही कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी येतो. माझी आई होममेकर राही आणि ती माझ्यासाठी एक सपोर्ट राहिलेली, कारण ती जेव्हा मला कधी गरज लागायची शी वॉज ऑलवेज देअर फॉर मी.
1: अच्छा, आणि ज्यावेळेस हे ॲपकॅटची एक्झाम झाली आणि इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय, असं ज्यावेळेस पहिलं वाक्य कानावर पडलं आणि ते ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं, त्यावेळेस काय विषय होता?
0: ती तर खूप अमेझिंग जर्नी आहे. माझं नाव मेन मेरिट लिस्टमध्ये नव्हतं आलं, जी की ऑगस्टमध्ये आली होती. माझं नाव मेरिट लिस्टमध्ये नव्हतं, एक ॲडिशनल मेरिट लिस्ट आली होती. फ्रायडेला मला, मी कंपनीमध्ये काम करत होते आणि 4:45 मला कॉल आला की श्रुतीकुल बोलताय का? मी हा बोलले. तुमचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय. मला विश्वास नाही बसला. मी म्हटलं प्लीज मला प्रँक कॉल करू नका, मेरिट लिस्ट ऑलरेडी आउट आहे आणि माझं नाव नाही आहे त्याच्यामध्ये, मला माहिती आहे. ते म्हणे नाही, तुमचं नाव आलेलं आहे, कारण जे मधले विद्यार्थी होते किंवा जे मधले जॉईन करणारे होते त्यांनी दुसऱ्या अकॅडमीज जॉईन केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे वेकन्सी आहे आणि तुम्ही जॉईन करणार आहात का? आणि मग मी त्यांना सांगितलं मी आता कंपनीमध्ये काम करते, मला एक नोटीस पिरियड सर्व करायला लागेल, त्याच्याशिवाय मी जॉईन नाही करणार. ते म्हणाले नाही मॅम, तुम्ही नाही आले तर आम्ही पुढच्या एंट्रीला घेऊ. ते म्हणाले नाही नाही मी येणार आहे. सो त्यांनी सांगितलं की मला संडेला यावं लागेल. इट वॉज फ्रायडे, मला रिझाईन करायचं होतं आणि मला संडेला जॉईन करायची होती अकॅडमी. खूपच काय म्हणतात, इट वॉज अ शॉक विथ सरप्राईज अँड अ हॅपी शॉक आय वुड से, जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्यानंतर मी जाऊन रिझाईन वगैरे केलं. माझ्या बॉसला तर अजून शॉकमध्ये होता, बॉस की हे असं कसं काय, तू कधीपासून प्रिपरेशन वगैरे करत होती. त्याच्यानंतर मी घरी जाऊन सांगितलं. घरातले पण एकदम, त्यांनाही अनपेक्षित असं होतं, त्यांनाही खूप सुखद असा हा हॅपीनेस आणि शॉक होता. त्याच्यानंतर मग मम्मी इकडे माझे शॉपिंग करते की कपडे वगैरे अकॅडमीसाठी जे रिक्वायर्ड युनिफॉर्म्स आहेत ते कलेक्ट करते. पप्पा इथे डॉक्युमेंटेशनचं काम करतायत. भाऊ तिकडनं बाकीच्या गोष्टी जमा करतोय. मी इथे कंपनीचं रेझिग्नेशन वगैरे फाईल करते. सो इट वॉज व्हेरी केऑटिक. आय हार्डली हॅड अ वन डे, आणि ते पण गणेश चतुर्थी होती शनिवारी. ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण प्रिपरेशन करून आय रीच अकॅडमी ऑन संडे. तर टाइमच नव्हता की ते ऍब्झॉर्ब करायला की हाऊ आय वॉज फिलिंग. एवढं फास्ट झाल्या होत्या गोष्टी ॲट अ व्हेरी फास्ट पेस. बट म्हणू शकतो ना की जे व्हायचं असतं देवाची कृपा असते आणि ते होणार असं त्यावेळेला होतं.
1: अच्छा, आणि हे तुम्ही अकॅडमिकमध्ये गेलात आणि तुमचा सगळा विषय झाला पूर्ण, आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट डे म्हणजे जॉबचा म्हणतात ना पूर्ण महिना झाला, पेमेंट झालं असं काहीतरी म्हणून ज्यावेळेस घरी आलात त्यावेळेसचा काय विषय होता?
0: घरी एक सुट्टी मिळाली होती मला FTCच्या एक वर्षाच्या टेन्युअरमध्ये. 6 महिन्यानंतर एक आठवड्याची सुट्टी मिळाली होती. सुट्टी कन्फर्म होत नव्हती, कारण ते जर अकॅडमीमध्ये असतं की तुमचा चांगला परफॉर्मन्स आला, तुम्ही सगळ्या टेस्ट पास होत गेला तर सुट्टी मिळणार, त्यामुळे मी घरी सांगितलं नव्हतं अजून. आणि ज्या दिवशी मी येणार आहे त्या दिवशी मी भावाला कॉल केला की मला एअरपोर्टवरती गेलं आहे, मम्मीला सांगू नको. मम्मीसाठी हे कम्प्लीट सरप्राईज होतं. आणि मी जेव्हा घरी पोहोचले मम्मी रडतच होती. मम्मी अर्धा तास रडत होती आणि तिला विश्वासच होत नव्हता की मी घरी आली आहे. म्हणजे 1.5 वर्ष तिने मला बघितलं नव्हतं. सो इट वॉज अ व्हेरी सरप्राइजिंग अँड अ नाईस मोमेंट फॉर हर.
1: अच्छा अच्छा.
0: आणि एक

0: मनोज रसाळ म्हणून माझा मामा आहे, ज्याने मला प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. राईट फ्रॉम SSB मध्ये बँगलोर पहिली SSB जेव्हा माझी आली होती तेव्हा पापा थोडेसे म्हणजे पप्पा वॉज लिटिल रिस्ट्रिक्टेड की तू एकटी जाऊ नकोस वगैरे, मग तेव्हा मामा चल माझ्यासोबत. सेकंड SSB आली होती देहरादूनला, तो तिकडे सुद्धा कंपनी केला मला त्यांनी. परत एव्हरी टाइम वेन एव्हर आय नीडेड हिम ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी, मतलब त्याचा एक मोठा हात राहिला आहे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये.
1: श्रुती, आता हा तर तुमचा विषय जो झाला तो एकतर मामा फॅमिलीनं कशा पद्धतीनं सपोर्ट केला हा विषय झाला. खरं तर शेवटच्या दोन प्रश्नाकडे यायचं आहे मला, की एकतर म्हणजे मग ज्यावेळेस तुम्ही मामाच्या गावला म्हणून मामाचं नाव काढलं म्हणून विचारतो की मामाच्या गावला म्हणजे ज्यावेळेस तुळजापूरला यायचात आणि तुळजापूरला आल्यानंतर देवीचं दर्शन असेल हे सगळं केल्यानंतर काय फिलिंग यायच्या?
0: आधी का नंतर?
1: आधी आणि नंतरही पण.
0: आधी मामाच्या गावाला यायला मला खूप आवडायचं, कारण इथे आलं की खूप मस्त खेळायला मिळायचं, मातीत खेळायला मिळायचं, दिवसभर शेतात जायला मिळायचं, त्यामुळे मामाच्या गावाला यायला कायमी आवडायचं. निगडी असू जिथे माझा मनोज रसाळ हे मामा असू किंवा इथे तुळजापूरलाही असू, दोन्हीकडे खूप गावाला यायला मज्जा यायची. आणि थोडासा कल राहिलाय की मम्मीचा की इथे तुळजाभवानी माता आहे, इथे दर्शन घेणं आपली कुलदैवत आहे, ते स्पिरिच्युअल कनेक्शन जास्त ना ते इथे कायम राहिलेलं आहे माझं. त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन होऊन आले होते तेव्हा मामाने इथे फटाके वगैरे फोडले, खूप छान असं स्वागत सत्कार केला होता, आणि तेव्हा देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सुद्धाही इट इज स्टील देअर, एक स्पिरिच्युअल कनेक्शन असतं ना की आपली कुलदेवी आहे इथे आणि शी हॅज बीन ऑलवेज देअर, मतलब असं खूप छान वाटतं मला इथे यायला काय.
1: म्हणजे ती तर शक्ती देवता आहे, आदी शक्ती आहे, आणि तिची शक्ती तुम्हाला भेटतीये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर श्रुती रवींद्र कुल, शेवटी जाता जाता काय सांगाल असे गोल्डन वर्ड्स, की ज्या गोल्डन वर्ड्समुळे इथल्या ज्या मुली आहेत त्या खूप इन्स्पायर होतील, ज्यांनी की कारण कसं आहे की एक मुलगी म्हणून आम्ही पाहत असताना इकडे अजून सुद्धा पाहतो की मुलगी म्हणजे सॉफ्ट असं खूप काही करू शकेल, म्हणजे आता अर्थातच जग बदललेलं आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवत असताना तुम्ही असं काय म्हणाल की अशा पद्धतीनं काहीतरी करिअर करता येऊ शकतं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली लोकांनी पाहिलं पाहिजे, मुलींनी खास करून पालकांनी, जसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, मामाने सपोर्ट केला, तसं पुढे आलं पाहिजे.
0: जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट युअर एफर्ट्स, ट्रस्ट युअर जर्नी. फेलियर्स जरी आले ना तरी हार्डवर्क करायचं सोडू नका, जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट द प्रोसेस, कारण फेलियर नंतरच यू गेट अ सक्सेस. आणि तुमचं मेंटल सपोर्ट हे तुमचे कायम आई वडील असतील. कधीही असं वाटलं की यू आर फिलिंग लो, त्यांच्याकडे जावं. दे आर द बेस्ट सपोर्टर्स यू विल हॅव इन युअर लाईफ. मामा असेल किंवा जे कोणी तुमचं जवळचं नातेवाईक असेल ना, जेव्हा कधी तुम्ही खूप लो फील करता त्यांच्याकडे जावं. दे विल ऑलवेज सपोर्ट यू. असं वाटतं की आता सोडून द्यावं, आता होणार नाही, जस्ट ट्रस्ट, विश्वास ठेवा तुमच्या हार्डवर्कवरती आणि एफर्ट्सवरती होणार आहे ते.
1: अच्छा अच्छा. तर श्रुती, जाता जाता एक आमचा असा विषय असतो की तुम्हाला आवडणारं कुठलं असं गाणं आहे जे की आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू, जस्ट डिस्क्राइबिंग युअर जर्नी, तुम्ही डेडिकेट करू शकता.
0: मी जेव्हा प्रिपरेशन वगैरे करायचं ना तेव्हा मी उरीचे गाणे ऐकायचे खूप जास्त आणि लक्ष्यचे गाणे ऐकायचे. त्यातलं एक गाणं आहे कंदोसे मिलते कंधे, मला ते खूप जास्त आवडतं गाणं, म्हणजे खूप जास्त आवडतं ते. अजूनही प्ले झालं ना की मला असे एक फ्लॅशबॅक दिसतो माझ्या जर्नीचा थ्रू आउट द वे, आणि समथिंग दॅट इज रिटन इन फ्युचर, तर आय लाईक दॅट सॉन्ग.
1: आणि फ्युचरमध्ये काय आणखीन पुढे कुठं कसं काय जायचंय काय करायचं असं काही विचार केलाय? कारण कसं आहे की अजून तुमचं लग्न नाही झालेलं आहे समजा, मग लग्नानंतरचा असा ती एक जर्नी वेगळी असणार आहे, असा काही विचार केला आता का नाही केला अजून तसा?
0: आत्ता माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, ज्याने की माझं 10 वर्षाचा जॉब राहील प्लस 4 इयर्स एक्सटेन्शन मिळू शकतं. ॲज ऑफ नाऊ आत्ता विचार नाही केलेला आहे मी की एक्झॅक्टली पुढे कसं राहील वगैरे. आय एम गोइंग टू जस्ट ट्रस्ट द प्रोसेस, जिथे हार्डवर्क करायचं तिथे करत राहायचं, आणि इफ आय फील की आय वॉन्ट अन एक्सटेन्शन आणि परमनंट कमिशनमध्ये मला स्विच व्हायचं असेल
1: तर मी तसं होता येतं.
0: येस.
1: अच्छा अच्छा. तर मित्रांनो, या होत्या श्रुती रवींद्र कुल, ज्या मूळता राहणाऱ्या पुण्याच्या पण तुळजापूरच्या भच्चे असणाऱ्या, सध्या आसाम इथे कुंभीर ग्राममध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी 17 हेलिकॉप्टरच्या टेक्निकल ऑफिसर आहेत, त्या मेंटेनन्स विभागामध्ये आहेत आणि 4 वर्षापासून कार्यरत आहेत, आणि त्यांनी एकूणच त्यांची जी इन्स्पायरिंग स्टोरी आपल्या सर्वांना सांगितली आणि या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं घडू शकतं याही विषयी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच अतुलनीय आहे. आणि तुमच्या कार्याला पण खूप सलाम, रेडिओ तेरणाचा सलाम, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा सलाम, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर तुम्ही असं पुढे ग्रो करावं आणि आम्हाला आणखीन 1, 2, 3, 4 वर्षांनी तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असं ऐकण्यात यावं आणि तो पण एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तुम्ही रेडिओ त्यांना परत यावं. इथं तुमच्या आईसाहेब सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आले, तुमचे मामा आलेले आहेत मनोजजी रसाळ, सूरजजी रसाळ आहेत, आणि खास करून ज्यांनी खास तुम्हाला मेहनत घेऊन या ठिकाणी बोलवले ते श्री नितीन साळुंके जे आमचे खूप मित्र आहेत. आमची एक दीड दोन वर्षापासून सातत्यानं चर्चा व्हायची की या ठिकाणी श्रुती आल्या की पहिल्यांदा रेडिओ तेरणाला घेऊन यायचं, आणि त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची ही जी जर्नी आहे ती आपल्याला रेडिओ तेरणावर यायचं, आणि ड्रीम कम्स ट्रू जसं तुम्हाला झालं तसं आम्हाला पण ते झालं. तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्या पूर्ण कुटुंबियांसह आलात, तर तुम्ही या ठिकाणी आलात एवढा वेळ दिला त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आणि तेरणा पल्वी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद, थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उसणाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे छोटे मोठे उद्योग आपले शेतकरी बांधव करत असतात, युवक करत असतात. भविष्यामध्ये असे जे छोटे उद्योग आहेत अशा उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. याच माध्यमातून सांगायचं असेल तर कधी नाही तेवढं आज अन्नधान्याला महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. आणि हेच अन्नधान्याचे पदार्थ असतील, कडधान्य असतील, डाळी असतील, हे सगळे पदार्थ आपण असेच न विकता त्याच्यावर जर प्रक्रिया केली, त्याच्यातून एखादा ग्रामीण भागामध्ये उद्योग उभा राहिला तर त्याचा फायदा निश्चितपणे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. आणि शेती व्यवसायाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढं घेऊन जायचं असेल तर अशा उद्योगाकडे वळणं आता काळाची गरज झालेली आहे. आपण बघतो आहोत शहरी भाग असेल किंवा जे आपले ग्राहक आहेत, शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची साखळी निर्माण होण्याची सुद्धा सध्या गरज आहे. कारण काय होते, मध्येच व्यापारी असतील किंवा इतर विक्रेते असतील, दलाल असतील, यांच्या माध्यमातून जो फायदा आहे तो घेतला जातो आणि शेतकरी बांधवांना तितकासा नफा त्याच्या माध्यमातून मिळत नाही. तर भविष्याचा जर विचार आपण करत असाल तर हे जे सगळे उद्योग व्यवसाय आहेत याची वाढ तर निश्चितपणे होणार आहे आणि त्याचे दरसुद्धा भविष्यामध्ये खूप चांगले असणार आहेत. तर थोडंसं याच विषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, आगामी 10 वर्षात शेती आणि ग्रामीण उद्योगात आमूलाग्र क्रांती होत आहे. शेती उद्योगाची संपूर्ण दिशा बदलणार आहे. ग्रामीण भागातील युवक युवतींनी शेतीमधील सुधारित तंत्र याचबरोबरीनं बायो, नॅनो, डिजिटल हे सगळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मंडळी, गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता तुकड्या तुकड्यांची मर्यादित शेती फायद्याची ठरत नाही. त्यासाठी आता शेतकरी तसेच महिला बचत गटांनी सामूहिक शेती करणं हे सुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील कंपन्या देखील सामूहिक शेतीकडे वळत आहेत. म्हणूनच युवक आणि बचत गट यांच्याकडे विशेष जबाबदारी आपण या काळामध्ये बघू शकतो. यंत्रयुगाचे आले रे, अवघड सोपे झाले रे, यामुळे पारंपरिक शेती पद्धती बदलून आधुनिक स्मार्ट शेती सुरू झाली आहे. सेन्सर्स, ड्रोन, रोबोट याचा वापर करून उद्योग उभा राहत आहेत. बदलता काळ लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शिक्षितांनी आता ही तंत्रे शिकून घेणं गरजेचं आहे. श्रमाच्या शेतीला आता ज्ञानाची जोड म्हणजेच शिक्षित युवक युवतींची जोड लागणार आहे. हस्तक आणि मस्तक यांच्या मिलाफातून ग्रामीण उद्योगात प्रचंड क्रांती होऊ शकते. शेतातील पालापाचोळा, ओला कचरा यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, नाफेड खत निर्मिती करण्यासाठी चांगली संधी सध्या उपलब्ध आहे. पाचट, भात, तूस, पिंजार यापासून बायोडिझेल निर्मिती होत आहे. सेंद्रिय भाजीपाला, फळे, पिके यांची मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला वाळविणे, खारविणे, शिजवणे, दळणे, गोठविणे, रस काढणे या क्रियांमधून विविध टिकाऊ पदार्थ बाजारामध्ये येत आहेत आणि यामुळेच शीतग्रहांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. मंडळी, शेती साधने भाड्याने देण्याबरोबरच शेतीसाठी कुशल मजूर पुरवठा उद्योग वाढेल. ऊस तोडणी यंत्र खरेदी करून भाडेतत्वावर कारखान्यांना दिले जाते. त्यासाठी सरकारी अनुदान, बँकाचे कर्ज उपलब्ध असूनही ग्रामीण युवक संघटितपणे एकत्र येऊन हा लाभ घेत नाहीत. मंडळी, आयुर्वेदाला जगभर मान्यता मिळत असल्यानं आयुर्वेदिक वनस्पतींची रोपवाटिका लागवड आणि प्रक्रियेवर भर द्यावा लागणार आहे. बांबू, आळंबी शेतीला चांगली मागणी आहे. फुलशेती, ड्राय फ्लावर्स, फुलचूर्ण, अत्तर, सूर्यफूल, भोपळा, काकडी, कलिंगडाच्या बिया, बटाटा, रताळे, आले, लसूण, कांदा पावडर या उत्पादनाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स, टिश्यू कल्चर, बीजोत्पादन, माती परीक्षण, लँडस्केप, वैरण उत्पादन, आझोला, मत्स्यशेती, मोती शेती हे उद्योग महत्त्वाचे आहेत. शेती साधने, इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती करणं गरजेचं आहे. बागकाम अवजारे विक्रीत वृद्धी होत आहे. शॉपिंग पोर्टल, कृषी सल्ला केंद्र, ऑनलाईन सर्व्हिस सेंटर, कृषी पर्यटन, ब्लॉगिंगची गरज वाढली आहे. कृषी पर्यटन ग्रामीण पर्यटनात नवे आयाम येत आहेत. भात लावणी करणे, गायीचे दूध काढणे, नारळ झाडावर चढणे, मासे पकडणे, खेकडे पकडणे, निसर्गात भटकंती याला सुद्धा लोक पैसे देण्यास तयार आहेत. त्याच्यामुळे हे भविष्यातील उद्योगसुद्धा आपल्या भागामध्ये वाढू शकतात. आता याच्यामध्ये मंडळी आपण बघूयात की उद्योगाच्या प्रारंभीची तयारी याच्या संदर्भात थोडीशी माहिती करून घेऊयात. उद्योगाची सक्षमता तपासणी आणि भांडवल जुळणी होताच उद्योगाचा प्रारंभ करणे गरजेचं आहे. उत्पादन, सेवा, व्यापाराचे तंत्रज्ञान प्राप्त झाले, परवाने हाती आले, मुदत कर्ज, चालू भांडवल कसे उभे राहिले, जागा इमारत विकसनशील झाले, यंत्रणा उभारली, कायदेशीर बाबीची पूर्तता झाली की प्रायोगिक उत्पादनांना सुरुवात करणे आवश्यक आहे. कामगारांना यंत्र वापर, व्यवसाय, वर्तणुकीबाबत प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. चाचणी उत्पादन घेऊन तज्ज्ञ ग्राहक कर्मचारी यांची मते सूचना प्राप्त करून पूर्णपणे व्यावसायिक उत्पादनाला आपण प्रारंभ करू शकतो आणि ही उत्पादनं बाजारपेठेमध्ये उत्तम प्रकारे आपण विकू देखील शकतो. मंडळी आता बघूयात ग्रामीण उद्योग सूची जी आहे त्याच्या संदर्भात बघूयात. जमिनीच्या संदर्भात बघूयात. धान्यशेती, भाजीपाला, फलोत्पादन, बीजोत्पादन, विविध पिके, सुगंधी औषधी, सुगंधी वनस्पती, रोपवाटिका, फुलशेती आणि चारा निर्मिती. पूरक उद्योगात बघूयात. डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, शेळीपालन, वराहपालन, बदकपालन, परोपजीवी किडे, खेकडे, पशुखरेदी विक्री, आळंबी उत्पादन, गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि नाफेड खत उत्पादन आपल्या भागामध्ये उत्तम प्रकारे होऊ शकतं. सेवा उद्योगाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात. त्याच्यामध्ये भात गिरणी, कडबाकुट्टी यंत्र, मळणी यंत्र, डाळ मशीन, तेल मशीन, कांडप मशीन, पाणी फवारणी पंप, ड्रोन, नांगरणी, बेबी रोलर, ट्रॅक्टर, बुलडोजर, वाहन भाड्याने देणे, शेती सुविधा केंद्र, इस्त्री, कलई, झेरॉक्स, शेतीचा दवाखाना, रसवंतीगृह, गोदाम, कांदा चाळ, ठिबक तुषार आणि सायकल दुकानसुद्धा ह्याच्यामध्ये असू शकतं. आता उत्पादनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. लिंबोणी, दशपर्णी, जीवामृत, कडुनिंब, करंज, वेलणल, लसूण अर्क निर्मिती, खाद्यरंग, वाख, द्रोण, पत्रावळ्या, सेंद्रिय कीटकनाशके, कपडे, स्वेटर, लाकडी वस्तू, मातीच्या वस्तू, नजीकचा कारखाना, कार्यालय, दुकानाला आवश्यक वस्तू, युरिया ब्रिकेट, टिश्यू कल्चर, रोपवाटिका, पोहे, डाळ, चुरमुरे, बायोडिझेल, बेकरी, मोती निर्मिती, अगरबत्ती, साबण, कापूर, फिनाईल गोळ्या, पेपर कप आणि फ्लेट्स आणि वाती हे सुद्धा उद्योग आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये उत्तम प्रकारे करू शकतो. प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात मंडळी बघूयात. याच्यामध्ये दुधाचे पदार्थ, नाचणी पदार्थ, मिलेट पदार्थ, जॅम, जेली, सरबते, गोळ्या, भाजीपाला पावडर बनवणे, इन्स्टंट पिठे, बेसन याला सुद्धा महत्त्व आहे. हस्तकलेच्या संदर्भात बघूयात. गवत, वाख, पाणी यापासून वस्तू बनवणे, गोधडी, सुखी फुले, वस्तू, बाटिक, डेकोरेटिव्ह प्लांट्स, बांधणी आणि मातीच्या वस्तू. आता कृषी पर्यटनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत आपण. याच्यामध्ये रानमेवा विक्री, बैलगाडी सफर, शालेय मुलांना नेणे आणणे, रिक्षा, चारचाकी, करार पद्धतीची शेती आणि सामुदायिक शेती. यामध्ये खते, बियाणे, शेती उत्पादने, LIC, वाहन, आरोग्य, जनावरे आणि विमा यांच्या एजन्सीसुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकतात आणि हे करत असताना त्याच्या संधी फार चांगल्या प्रमाणात आपल्या समोर येताना दिसत आहेत. गरज आहे आपल्या ग्रामीण भागातील महिला बचत गट असतील, आपल्या भागातील कृषी उत्पादक कंपन्या असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट असतील, अशा सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या भागामध्ये कोणता व्यवसाय आपण करू शकतो आणि त्याचं भविष्य कसं असणार आहे याचा विचार करून व्यवसाय करण्याची मागणी प्रचंड वाढते आहे. आणि मंडळी आपण बघतो आहोत आता शेती व्यवस्थापन करत असताना पावसाचा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच उभा राहत असतो. तर या प्रश्नाला जर आपल्याला खरोखर उत्तर द्यावयाचं असेल तर आपण सर्वांनी आता सामूहिक शेतीला महत्त्व देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.
4: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा

अंडा अंडा कोंबडी फसला कचाचा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो फसला कचाचा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला माझे न राहू सारे हसवू या दुनियेला चला मजे न राहू सारे हसवू।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातलं शब्दात मांडणारी. आपल्या सर्वांना माहितीच आहे, श्रावण सुरू झालेला आहे. रिमझिम पावसाच्या सरी, मातीचा दरवळणारा सुगंध, हिरवाईने नटलेली धरती, अंगणात डोलणारी तुळस, मंदिरातील घंटानाद आणि मनात नकळत जागणारी भक्ती, या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे श्रावण. भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याला एक वेगळं स्थान आहे, पण श्रावणाला जे स्थान मिळालंय ना, ते केवळ धार्मिक नाही तर भावनिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकही आहे. हा महिना आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतो, नात्यांची आठवण करून देतो, संयम शिकवतो आणि श्रद्धेची नवी ओळख करून देतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण श्रावणाच्या आठवणी, कथा, परंपरा आणि मनाला स्पर्शून जाणारे काही मराठी आणि हिंदी गीतांचा आनंद घेणार आहोत. आणि सुरुवात करूया एक अजरामर हिंदी गीताने, जे पावसाचा आत्माच जणू आपल्या स्वरात घेऊन आला आहे. ऐकूयात एक सुंदर असं गीत

हे केवळ एक गाणं नाही तर प्रत्येक पावसाळी संध्याकाळी मनात उमटणारी भावना आहे. श्रावण म्हणजे फक्त पाऊस नाही, तो म्हणजे आईच्या हातची गरम भाकरी आणि पिठलं, आजीच्या ओव्या, अंगणातील रांगोळी, मंदिरातील बेलपत्रांचा सुगंध आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे श्रावण. मंडळी, माझ्या गावात एक गणू नावाचा शेतकरी होता. सलग 2 वर्ष पाऊस कमी पडल्यामुळे त्याची शेती उद्ध्वस्त झाली होती. कर्ज, चिंता आणि भविष्याची भीती या सगळ्यांनी त्याचे आयुष्य व्यापले गेले होते. आणि एके दिवशी श्रावण सुरू झाला. पहिल्या सोमवारी तो मंदिरात गेला. त्याने महादेवाकडे मोठी मागणी केली नाही, फक्त एवढंच म्हणाला, देवा माझ्या मेहनतीला साथ दे. त्या वर्षी पाऊस वेळेवर आला, त्याच्या शेतात हिरवळ पसरली, पीक चांगलं आलं. पण त्याने गावकऱ्यांना सांगितलेली गोष्ट अधिक मोठी होती. देवाने मला फक्त पाऊस दिला नाही तर आशा दिली. आणि श्रावण आपल्याला हाच धडा देतो, आशा कधीच सोडायची नसते. आणि या आशेच्या भावनेला साजेस एक सुंदर असं मराठी गीत ऐकूया. श्रावणात घन निळा बरसला.

श्रावणात घन निळा बरसला हे गीत ऐकलं की डोळ्यासमोर निळे आभाळ, हिरवी शेत आणि ओलसर वारा उभा राहतो. श्रावण महिन्याचा संबंध भगवान शंकराशी जोडला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं हलाहल विष शंकराने प्राशन केलं अशी कथा पुराणामध्ये सांगितली जाते. त्या विषामुळे त्यांच्या शरीरात निर्माण झालेली जळजळ म्हणून देवांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला आणि म्हणूनच श्रावणात शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र हे अर्पण करण्याची परंपरा आहे. परंतु या कथेमागे एक सुंदर प्रतीक ही आहे. जीवनात कितीही विषारी अनुभव आले तरी त्यांना शांततेने स्वीकारून इतरांचं रक्षण करणं हेच खरे शिवतत्व आहे. तर मित्रांनो, माझी एक मैत्रीण होती, तिची आजी दर श्रावण सोमवारी मंदिरात जायची. माझी मैत्रीण तिच्या आजीला विचारायची, आजी देवाला रोज पाणी का घालतेस? आणि आजी हसून म्हणायची, देवाला पाणी लागत नाही ग, पण रोज मंदिरात गेलं की मन शांत होत, राग कमी होतो, लोभ कमी होतो आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा वाढत जाते. काही वर्षांनी ती नात मोठी झाली, आयुष्यात अनेक अडचणी आल्या, तेव्हा तिला आजीचं वाक्य आठवलं, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, श्रद्धा म्हणजे संकटात ही मन शांत ठेवण्याची ताकद. किती मोठा अर्थ आहे या साध्या गोष्टीमध्ये. आणि आता ऐकूयात भक्तिरसात न्हालेलं एक सुंदर असं तिलगीत.

रसिक श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे श्रावणात येणारा रक्षाबंधन हा सण केवळ राखी बांधण्याचा नसतो, तो असतो विश्वासाचा, जबाबदारीचा आणि प्रेमाचा। लहानपणी भाऊ बहीण दिवसभर भांडतात, पण राखीच्या दिवशी तीच बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि म्हणते तू कायम आनंदात राहा। आज अनेक भाऊ बहीण वेगळ्या वेगळ्या शहरात राहतात, देशात राहतात, पण श्रावण आला की एक फोन, एक संदेश, एक आठवण इतकंच पुरेसं असतं नातं पुन्हा जिवंत व्हायला। एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या काकांना अनेक वर्ष कुणी राखी बांधायला येत नव्हतं। एक स्वयंसेविका दरवर्षी श्रावणात त्यांना राखी बांधायची। एकदा काकांनी विचारलं तुम्ही मला ओळखती नाही मग राखी का बांधता, आणि ती म्हणाली रक्ताचं नातं नसतानाही जेव्हा माणूस दुसऱ्यांच्या डोळ्यातलं एकटेपण ओळखतो तेव्हा तेच खरं नातं असतं। श्रावण आपल्याला अशाच नात्यांची आठवण करून देतो। तर ऐकूयात बहीण भावाचं नातं अधिक खुलवणारं खारी बिस्किट या चित्रपटातील सुंदर असं गीत तुला जपणार आहे।

श्रोते हो, मला सांगायला आवडेल की गावाकडचा श्रावण, अंगणातल्या पावसाच्या सरी, चुलीवरचा धूर, कौलारू घरावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज आणि नदीला आलेलं पाणी, शेतात रोप लावणारे शेतकरी आणि संध्याकाळी मंदिरात होणारी आरती, शहरात पाऊस म्हणजे ट्रॅफिक आणि छत्री, पण गावात पाऊस म्हणजे जीवन, शेतकरी जेव्हा आकाशाकडे पाहून म्हणतो यावर्षी पाऊस चांगला पडू दे, तेव्हा त्या एका वाक्यात संपूर्ण कुटुंबाचं भविष्य दडलेलं असतं। आणि म्हणूनच श्रावण हा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजलेला एक महिना आहे। मित्रांनो, श्रावणात अनेक स्त्रिया व्रत करतात, पूजा करतात, हरितालिका, मंगळागौर, झिम्मा फुगडी, ओव्या आणि पारंपरिक खेळ, या सगळ्यांनी घरात आनंदाचा उत्सव फुलतो। पण या परंपरांचा खरा अर्थ केवळ विधीमध्ये नाही, तो एकमेकांसाठी उभं राहण्यात आहे। पूर्वी गावातल्या स्त्रिया श्रावणात एकमेकींच्या घरी जाऊन गाणी म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या, मन मोकळं करायच्या। कुणाचं दुःख असो, कुणाची चिंता असो, त्या सगळ्या एकमेकींच्या डोळ्यातलं पाणी शब्दांशिवाय समजून घ्यायच्या। त्या भेटींमध्ये औषध नव्हतं, पण आधार होता। आज सोशल मीडियाच्या काळात हजारो लोक जोडलेले असतात, पण मन मोकळं करायला एकही माणूस सापडत नाही। आणि म्हणूनच श्रावण आपल्याला पुन्हा एकदा शिकवतो, माणसं जपा, नाती जपा, कारण संकटाच्या वेळी हातात हात देणारी माणसंच खरी देवाची रूप असतात। आमच्या गावात एक काकू दर श्रावण सोमवारी उपवास करायचा। त्यांचा मुलगा शहरात नोकरीसाठी गेला होता। तो म्हणायचा, आई उपवास करून काय फायदा? आणि काकू म्हणायचा, उपवास म्हणजे देवाला काहीतरी मागणं नाही, उपवास म्हणजे स्वतःला आठवण करून देणं की आपण संयम ठेवू शकतो। काही वर्षांनी मुलाच्या आयुष्यात मोठं संकट आलं, तेव्हा त्याने आईला फोन करून म्हटलं, आई तुझ्या उपवासाचा अर्थ आत्ता समजला, संकटात घाबरण्याऐवजी शांत राहणं हाच तर खरा उपवास आहे। आज आपण वेगाने धावत आहोत, वेळ नाही, संवाद नाही, शांतता नाही, पण श्रावण अजूनही येतो, तो अजूनही खिडकीवर थेंब टपटपवतो, तो अजूनही मंदिराच्या घंटा वाजवतो, तो अजूनही मातीचा सुगंध घेऊन येतो। फरक एवढाच की आपण त्याला ऐकतो का, की आपण त्याला ऐकतो का? कधी कधी 5 मिनिटं पावसाकडे शांतपणे पाहणं, आई बाबांसोबत चहा पिणं, आजीची गोष्ट ऐकणं, झाडाला पाणी घालणं किंवा देवळात जाऊन काहीही न मागता फक्त शांत बसणं, हेच श्रावणाचं खरं सौंदर्य आहे। आणि या भावनेला साजेचं असं एक सुंदर गीत, हे गीत ऐकूया।

श्रोते हो, श्रावण हा केवळ कॅलेंडर मधील एक महिना नाही, तो आठवणींचा, श्रद्धेचा, निसर्गाचा, नात्यांचा आणि आशेचा उत्सव आहे. आपल्याला शिकवतो तो, पाऊस पडला की फक्त भिजायचं नाही तर मनही ओलवायचं, देवापुढे फक्त मागायचं नाही तर कृतज्ञही व्हायचं, नाती फक्त जपायची नाही तर व्यक्तही करायची, आणि आयुष्य फक्त जगायचं नाही तर अनुभवायचं. या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य, समाधान आणि शांतता नांदो, हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना पवित्र आणि मंगलमय श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं.
0: काही पंक्ती काही ओळी या एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरच शोभून दिसतात. आपण म्हणतो ना सूट होतात, काही कल्पना येते का? आठवून बघा बिग बीच्या या ओळी. हे जर तुम्हाला कळालं तर आजचा बिग स्टार कोण आहे हे नक्कीच समजलं असेल, बरोबर ना? कारण आज आपण अशा बिग स्टार बद्दल बोलणार आहोत ज्यांना बघूनच असं वाटतं हाय जिंदगी बडी खूबसूरत है. आजची बिग स्टार रेखाजी.

रेखाजीला आपण सगळेजण ऍक्ट्रेस म्हणून ओळखतोच, पण आज मी तुम्हाला थोडंसं त्यांच्या लाईफच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आजच्या बिग शोची सुरुवात करण्याच्या आधी काही लाईन्स मी रेखाजींसाठी म्हणेन. मत करो तुम वो वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे पा ना सको, मत करो तुम वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे तुम पा ना सको. प्यार हर किसी का कहां पूरा होता है, प्यार का तो पहला अक्षर ही अधूरा होता है. याच अधुऱ्या प्रेमाच्या नावानं आजचा आपला शो बिग स्टार रेखा स्पेशल. आरजे प्रगतीसोबत ऐकत रहा बिग स्टार.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार शो डेडिकेट आहे रेखा जी के नाव. पुढचं गाणं ऐकूयात, पण त्याआधी मी जे म्हणलं अधुरं प्रेम त्यालाच पुढे बोलूयात. रेखाजींची लाईफ हमेशा अमिताभ बच्चन सोबत त्यांचं नाव जोडलं जातं, आणि तुम्हालाही माहितीच आहे प्रेम हे त्यांच्या लाईफमध्ये अर्धवट राहून गेलं. प्रेम होतं तर रेखाजींमध्ये.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. रेखाजींच्या लाईफमध्ये प्रेम अधुरं राहिलं असलं तरी करिअर जे आहे ते पूर्ण झालं. पण एक स्वप्न त्यांचं पूर्ण नाही झालं सांगेलच, पण त्याआधी या सुपरस्टारच्या लाईफला सलाम पुढच्या गाण्यासोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्या सोबत. पाव तो पडणे ही नाही चाहिए रेखाजी के जमीन पर, कारण एवढ्या सुंदरच आहेत त्या. मगाशीच मी म्हटलं की रेखाजींचं पण एक स्वप्न अधुरं राहिलं. रेखाजींना सारखंच वाटायचं की त्यांना दिलीप कुमारजींसोबत काम करायचं होतं, आणि आजही त्या सांगतात की काश मी छोट मोठी फिल्म त्यांच्यासोबत केली असती. तसं तर तुम्हाला माहिती आहे का, रेखाजी फिल्म मध्ये येणारच नव्हत्या. रेखाजींना लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याची खूप इच्छा होती. आजही आपण त्यांना फिल्मी करिअर आणि एअर होस्टेस पैकी एक चूज करायला सांगितलं तर त्या म्हणतात की मुझे उडना ज्यादा पसंद आहे. भाई आपण फिल्म ही सही, उडतो रही है रेखाजी.

रेखाजींच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. ते म्हणजे उमराव जान, इजाजत, खूबसूरत, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, घर, खून भरी मांग, फूल बने अंगारे, अगर तुम ना होते, जानी दुश्मन, क्रिश, भूत, धर्मा, कोई मिल गया आणि सुपर नानी. पुढचं गाणं आपल्यासाठी ऐकत राहा माझ्यासोबत, म्हणजेच आरजे प्रगतीसोबत, बिग स्टार.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही. वेलकम बॅक. मी आहे आरजे प्रगती तुमच्या सोबत. रेखाजींना डेडिकेटेड आजचा आपला बिग स्टार शो. मी सांगत होते की रेखाजींची खूप खास मैत्रीण. रेखाजींनी त्यांना ट्रेन केलं की फिल्म इंडस्ट्री मध्ये कसं काम केलं जातं आणि त्या ऍक्ट्रेस आहेत श्रीदेवी. रेखाजी जेव्हा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या तेव्हा त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या रंगावरून, त्यांच्या साऊथ इंडियन ऍक्सेंटने, कारण फिल्म बॅकग्राऊंडच्या नव्हते का, त्यांना वाटत होतं की श्रीदेवींनीही या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ नये, कारण श्रीदेवीही साऊथवरून आल्या होत्या. आणि श्रीदेवीही सांगतात की मला तयार होण्याचं कारण जस्ट रेखाजीमुळं. अशा रेखाजी, सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या रेखाजी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. सुंदरता म्हणजे काय? ती केवळ वयापुरतीच असते का? या गोष्टीचा छंद देण्याची किमया रेखाजींनी साधली. मनमोहक सुंदरता, फिटनेस यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रेखाजी.

एक काळ असा होता की रेखाजींच्या अभिनय सौंदर्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती. पण आत्ताची गोष्ट नाहीये, कारण तारुण्या सर्वच अभिनेत्री आपला काळ गाजवतात, पण रेखाजींचा जलवा आजही तसाच कायम आहे.

मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय आपला बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आणि आजची आपली बिग स्टार आहे अर्थात बिग स्टार रेखाजी. रेखाजींनी आपल्या अभिनयाने सौंदर्यानं सर्वांनाच मोहिनी घातली, परंतु वैयक्तिक जीवनात फार मोठ्या वादळाला त्यांना सामोरं जावं लागलं. तरीही आपल्या दुःखाची छटा त्यांच्या व्यक्तित्वात दिसली नाही. जो खडतर प्रवास त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून

पाहिला तो त्यांनी आपल्या प्रवासात जाणू दिला नाही. रेखा जी सतत बहरत गेल्या, सावरत गेल्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. आजही त्या चिरतरुण आहेत.

आपण ऐकतोय बिग स्टार आर जे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार रेखाजी. रेखाजींचे चित्रपट आणि एकूण कारकीर्द, त्यांचं अद्भुत सौंदर्य आजही आपल्याला चकित करतं आणि आपणही रेखामय होऊन जातो. रेखा एक उत्तम अभिनेत्री, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्ती म्हणून आपल्या समोर येत राहतात.

आय होप आजचाही आपला बिग स्टार शो तुम्हाला आवडतच असेल. मेरी बाते अगर पसंद आई हो और अगर हाँ शेयर करा, लाइक करा आणि डाउनलोड करा रेडिओ उत्तेजना 90.4 FM ला. पुढच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटूयात नव्या बिग स्टार सोबत. तोपर्यंत मी आरजे प्रगती निरोप घेते. हा शो कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 ऐकत रहा रेडिओ उत्तेजना 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

शाखे की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लबों पे

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड

0: शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता,
2: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न ये हो...

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आता, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।
3: हर घर

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातलं शब्दात मांडणारी. आपल्या सर्वांना माहितीच आहे श्रावण सुरू झालेला आहे. रिमझिम पावसाच्या सरी, मातीचा दरवळणारा सुगंध, हिरवाईने नटलेली धरती, अंगणात डोलणारी तुळस, मंदिरातील घंटानाद आणि मनात नकळत जागणारी भक्ती, या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे श्रावण. भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याला एक वेगळं स्थान आहे, पण श्रावणाला जे स्थान मिळालंय ना, ते केवळ धार्मिक नाही तर भावनिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकही आहे. हा महिना आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतो, नात्यांची आठवण करून देतो, संयम शिकवतो आणि श्रद्धेची नवी ओळख करून देतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण श्रावणाच्या आठवणी, कथा, परंपरा आणि मनाला स्पर्शून जाणारे काही मराठी आणि हिंदी गीतांचा आनंद घेणार आहोत. आणि सुरुवात करूया एक अजरामर हिंदी गीताने, जे पावसाचा आत्माच जणू आपल्या स्वरात घेऊन आला आहे. ऐकूयात एक सुंदर असं गीत

केवळ एक गाणं नाही तर प्रत्येक पावसाळी संध्याकाळी मनात उमटणारी भावना आहे. श्रावण म्हणजे फक्त पाऊस नाही, तो म्हणजे आईच्या हातची गरम भाकरी आणि पिठलं, आजीच्या ओव्या, अंगणातील रांगोळी, मंदिरातील बेलपत्रांचा सुगंध आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे श्रावण. मंडळी, माझ्या गावात एक गणू नावाचा शेतकरी होता. सलग 2 वर्ष पाऊस कमी पडल्यामुळे त्याची शेती उद्ध्वस्त झाली होती. कर्ज, चिंता आणि भविष्याची भीती या सगळ्यांनी त्याचे आयुष्य व्यापले गेले होते. आणि एके दिवशी श्रावण सुरू झाला. पहिल्या सोमवारी तो मंदिरात गेला. त्याने महादेवाकडे मोठी मागणी केली नाही, फक्त एवढंच म्हणाला, देवा माझ्या मेहनतीला साथ दे. त्या वर्षी पाऊस वेळेवर आला, त्याच्या शेतात हिरवळ पसरली, पीक चांगलं आलं. पण त्याने गावकऱ्यांना सांगितलेली गोष्ट अधिक मोठी होती. देवाने मला फक्त पाऊस दिला नाही तर आशा दिली. आणि श्रावण आपल्याला हाच धडा देतो, आशा कधीच सोडायची नसते. आणि या आशेच्या भावनेला साजेस एक सुंदर असं मराठी गीत ऐकूया. श्रावणात घन निळा बरसला.

श्रावणात घन निळा बरसला हे गीत ऐकलं की डोळ्यासमोर निळे आभाळ, हिरवी शेत आणि ओलसर वारा उभा राहतो. श्रावण महिन्याचा संबंध भगवान शंकराशी जोडला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं हलाहल विष शंकराने प्राशन केलं अशी कथा पुराणामध्ये सांगितली जाते. त्या विषामुळे त्यांच्या शरीरात निर्माण झालेली जळजळ म्हणून देवांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला आणि म्हणूनच श्रावणात शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र हे अर्पण करण्याची परंपरा आहे. परंतु या कथेमागे एक सुंदर प्रतीकही आहे. जीवनात कितीही विषारी अनुभव आले तरी त्यांना शांततेने स्वीकारून इतरांचं रक्षण करणं हेच खरे शिवतत्व आहे. तर मित्रांनो, माझी एक मैत्रीण होती, तिची आजी दर श्रावण सोमवारी मंदिरात जायची. माझी मैत्रीण तिच्या आजीला विचारायची, आजी देवाला रोज पाणी का घालतेस? आणि आजी हसून म्हणायची, देवाला पाणी लागत नाही ग, पण रोज मंदिरात गेलं की मन शांत होत, राग कमी होतो, लोभ कमी होतो आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा वाढत जाते. काही वर्षांनी ती नात मोठी झाली, आयुष्यात अनेक अडचणी आल्या, तेव्हा तिला आजीचं वाक्य आठवलं, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, श्रद्धा म्हणजे संकटात ही मन शांत ठेवण्याची ताकद. किती मोठा अर्थ आहे या साध्या गोष्टीमध्ये. आणि आता ऐकूयात भक्तिरसात न्हालेलं एक सुंदर असं तिळगीत.

रसिक श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे श्रावणात येणारा रक्षाबंधन हा सण केवळ राखी बांधण्याचा नसतो, तो असतो विश्वासाचा, जबाबदारीचा आणि प्रेमाचा। लहानपणी भाऊ बहीण दिवसभर भांडतात, पण राखीच्या दिवशी तीच बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि म्हणते, तू कायम आनंदात राहा। आज अनेक भाऊ बहीण वेगळ्या वेगळ्या शहरात राहतात, देशात राहतात, पण श्रावण आला की एक फोन, एक संदेश, एक आठवण इतकंच पुरेसं असतं नातं पुन्हा जिवंत व्हायला। एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या काकांना अनेक वर्ष कुणी राखी बांधायला येत नव्हतं। एक स्वयंसेविका दरवर्षी श्रावणात त्यांना राखी बांधायची। एकदा काकांनी विचारलं, तुम्ही मला ओळखतही नाही, मग राखी का बांधता? आणि ती म्हणाली, रक्ताचं नातं नसतानाही जेव्हा माणूस दुसऱ्यांच्या डोळ्यातलं एकटेपण ओळखतो तेव्हा तेच खरं नातं असतं। श्रावण आपल्याला अशाच नात्यांची आठवण करून देतो। तर ऐकूयात बहीण भावाचं नातं अधिक खुलवणारं खारी बिस्किट या चित्रपटातील सुंदर असं गीत, तुला जपणार आहे।

श्रोते हो, मला सांगायला आवडेल की गावाकडचा श्रावण, अंगणातल्या पावसाच्या सरी, चुलीवरचा धूर, कौलारू घरावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज आणि नदीला आलेलं पाणी, शेतात रोप लावणारे शेतकरी आणि संध्याकाळी मंदिरात होणारी आरती. शहरात पाऊस म्हणजे ट्रॅफिक आणि छत्री, पण गावात पाऊस म्हणजे जीवन. शेतकरी जेव्हा आकाशाकडे पाहून म्हणतो यावर्षी पाऊस चांगला पडू दे, तेव्हा त्या एका वाक्यात संपूर्ण कुटुंबाचं भविष्य दडलेलं असतं. आणि म्हणूनच श्रावण हा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजलेला एक महिना आहे. मित्रांनो, श्रावणात अनेक स्त्रिया व्रत करतात, पूजा करतात, हरितालिका, मंगळागौर, झिम्मा फुगडी, ओव्या आणि पारंपरिक खेळ, या सगळ्यांनी घरात आनंदाचा उत्सव फुलतो. पण या परंपरांचा खरा अर्थ केवळ विधीमध्ये नाही, तो एकमेकांसाठी उभं राहण्यात आहे. पूर्वी गावातल्या स्त्रिया श्रावणात एकमेकींच्या घरी जाऊन गाणी म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या, मन मोकळं करायच्या. कुणाचं दुःख असो, कुणाची चिंता असो, त्या सगळ्या एकमेकींच्या डोळ्यातलं पाणी शब्दांशिवाय समजून घ्यायच्या. त्या भेटींमध्ये औषध नव्हतं, पण आधार होता. आज सोशल मीडियाच्या काळात हजारो लोक जोडलेले असतात, पण मन मोकळं करायला एकही माणूस सापडत नाही. आणि म्हणूनच श्रावण आपल्याला पुन्हा एकदा शिकवतो, माणसं जपा, नाती जपा, कारण संकटाच्या वेळी हातात हात देणारी माणसंच खरी देवाची रूप असतात. आमच्या गावात एक काकू दर श्रावण सोमवारी उपवास करायच्या. त्यांचा मुलगा शहरात नोकरीसाठी गेला होता. तो म्हणायचा, आई उपवास करून काय फायदा? आणि काकू म्हणायच्या, उपवास म्हणजे देवाला काहीतरी मागणं नाही, उपवास म्हणजे स्वतःला आठवण करून देणं की आपण संयम ठेवू शकतो. काही वर्षांनी मुलाच्या आयुष्यात मोठं संकट आलं, तेव्हा त्याने आईला फोन करून म्हटलं, आई तुझ्या उपवासाचा अर्थ आत्ता समजला. संकटात घाबरण्याऐवजी शांत राहणं हाच तर खरा उपवास आहे. आज आपण वेगाने धावत आहोत, वेळ नाही, संवाद नाही, शांतता नाही, पण श्रावण अजूनही येतो. तो अजूनही खिडकीवर थेंब टपटपवतो, तो अजूनही मंदिराच्या घंटा वाजवतो, तो अजूनही मातीचा सुगंध घेऊन येतो. फरक एवढाच की आपण त्याला ऐकतो का, की आपण त्याला ऐकतो का? कधी कधी 5 मिनिटं पावसाकडे शांतपणे पाहणं, आई बाबांसोबत चहा पिणं, आजीची गोष्ट ऐकणं, झाडाला पाणी घालणं किंवा देवळात जाऊन काहीही न मागता फक्त शांत बसणं, हेच श्रावणाचं खरं सौंदर्य आहे. आणि या भावनेला साजेचं असं एक सुंदर गीत, हे गीत ऐकूया.

श्रोते हो, श्रावण हा केवळ कॅलेंडर मधील एक महिना नाही, तो आठवणींचा, श्रद्धेचा, निसर्गाचा, नात्यांचा आणि आशेचा उत्सव आहे. आपल्याला शिकवतो तो, पाऊस पडला की फक्त भिजायचं नाही तर मनही ओलवायचं, देवापुढे फक्त मागायचं नाही तर कृतज्ञही व्हायचं, नाती फक्त जपायची नाही तर व्यक्तही करायची, आणि आयुष्य फक्त जगायचं नाही तर अनुभवायचं. या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य, समाधान आणि शांतता नांदो, हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना पवित्र आणि मंगलमय श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. धन्यवाद.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

लक्षाते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

वाले की है माया, उसने हमको खूब मिलाया।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.